मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 24 आषाढ शके 1948 अर्थात 15 जुलै 2026. सकाळचे 5:55 आणि 38 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरात श्रीकृष्ण स्तुती आपण ऐकलीत. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

गदी माडगुळकर यांची भूपाळी आपण ऐकली, तर समन कल्याणपूर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर अजित कडकडे गात आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना.

रणजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. ऐकूया संत सेना महाराजांची रचना. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: समूहस्वरात वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 आणि 40 सेकंद झालेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात शेतीचे हिशोब याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश इनामदार यांचा आहे.
1: मंडळी, आपलं छोटंसं लक्ष असतं ते आपल्या शेतीच्या हिशोबांकडं. अर्थातच आपल्याला फायदा झाला किंवा तोटा झाला हे आपल्याला कशानं कळून येत असेल, तर त्यासाठी आपल्याला हिशोब हा ठेवायला हवा. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याऐवजी व्यापारी तत्वावर आपण शेती करायला पाहिजे. व्यापारी जसे त्यांचा जमा खर्च ताळेबंद ठेवतात, तसा आपण शेतीचाही जमा खर्च ठेवायला हवा. असा हिशोब ठेवला तरच आपल्याला शेती व्यवसायाच्या नफ्या तोट्याचं चित्र कळून येतं. जर हिशोब ठेवला नाही तर मग कर्जबाजारी होण्याची पाळी येते. म्हणून शेतीचा हिशोब आपण प्रत्येक शेतकरी बांधवांनी ठेवायलाच हवा. मंडळी, शेतीधंद्याचा हिशोब ठेवल्यामुळं अनेक फायदे होतात. हिशोब ठेवल्यामुळं वर्षभरात खर्च किती झाला, उत्पन्न किती मिळालं, किती नफा झाला, निव्वळ नफा किती झाला की तोटा झाला हे आपल्याला समजून येतं. कोणत्या पिकात फायदा झाला, कोणत्या पिकात तोटा झाला हे देखील आपल्याला समजतं. शेती व्यवसायात आर्थिकदृष्ट्या प्रगती किती झाली आहे हे देखील आपल्याला समजून येतं आणि आपण त्याची कारणमीमांसा देखील करू शकतो. मंडळी, शेतीत कायम स्वरूपाचे भांडवल आणि वस्तू स्वरूपाचे भांडवली गुंतवणूक किती आहे हे आपल्याला समजून येतं. शेतीचे नियोजन करण्यास शेतीचे हिशोब आपल्याला उपयोगी पडतात. शेतीचं नियोजन आणि खर्चाचं अंदाजपत्रक तयार करण्यासाठी या हिशोबांची आपल्याला मदत होते. शेतीच्या खर्चावर निर्बंध ठेवता येतात. शास्त्रीयदृष्ट्या आपण शेती व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मंडळी, शेतीच्या जमा खर्चावरून पीक कर्जाबाबत बँक त्वरित निर्णय घेऊन वेळेत आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं. शिवाय जमिनीची योग्य किंमत अगर खंड ठरवण्यास देखील आपल्याला मदत होते. कृषी अर्थशास्त्राच्या संशोधन कार्यासाठी लागणारी माहिती आपल्याला यातून मिळू शकते. मंडळी, अशा प्रकारचे अनेकविध फायदे आपल्याला शेतीचे हिशोब ठेवताना होत असतात. शेतीच्या हिशोबाचे महत्वाचे रजिस्टर्स म्हणजेच खातेवही, रोकड किर्द, रोज किर्द, मजूर हजेरी पत्रक, उत्पन्न रजिस्टर, खरेदी विक्री रजिस्टर इत्यादी रोजच्या रोज ज्या त्या रजिस्टरमध्ये आपण लिहिला पाहिजे. कच्ची नोंद मग त्या त्या विषयाच्या रजिस्टरमध्ये पक्की नोंद करायला हवी. शेतीच्या हिशोबाचे प्रमुख असे 3 टप्पे आहेत. जमा खर्च लिहिण्याची नोंद, त्याचे त्या त्या रजिस्टरमध्ये वर्गीकरण करून नोंद आणि 3रा टप्पा म्हणजे जमा खर्चाचं विश्लेषण म्हणजेच फायनल नोंद. मंडळी, शेतीच्या उत्पादन खर्चाचे हिशोब कोणत्या पद्धतीने ठेवावेत आणि आपल्याला शेतीचे मूल्यमापन काही मुद्द्यांचा विचार करून करावे लागतं. शेती व्यवसायासाठी असलेल्या स्थावर बाबी कोणत्या, निरनिराळ्या पिकांखाली आपलं किती क्षेत्र आहे,

0: पिकवार मशागतीच्या कामासाठी लागलेले मजूर आणि त्यांना दिलेली मजुरी, तसंच पिकावर वापरलेल्या कृषी निविष्ठा, साधन सामग्री आणि त्यांची किंमत, जनावरांसाठी झालेला खर्च म्हणजेच वैरण असेल, पशुखाद्य असेल किंवा त्यांच्यासाठी लागलेले मजूर असतील त्यांची मजुरी असेल, तसंच शेतीमालाचे उत्पन्न पत्रक, दूध उत्पादन पत्रक, शेतीमाल पत्रक, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपण उत्पादन खर्चाचे हिशोब हे ठेवायलाच हवेत आणि त्याप्रमाणे आपल्या शेतीचं मूल्यमापन करायला हवं. पीक क्षेत्राची घनता किती आहे, प्रति हेक्टरी उत्पादन खर्च किती, प्रति हेक्टरी उत्पन्न किती आणि त्यांचं गुणोत्तर हे आपल्याला शेतीच्या मूल्यमापनाच्या सूत्रांद्वारे प्राप्त होतं. मंडळी, अशा पद्धतीने शेती व्यवसायाचा म्हणजेच पीक उत्पादनाचा जमा खर्च आपण प्रत्येकाने जर ठेवला तर शेती आपल्याला फायद्यात आहे की तोट्यात आहे हे समजू शकेल आणि याचा उपयोग पुढच्या वर्षाच्या शेती नियोजनासाठी निश्चितपणानं होऊ शकेल.
1: शेतीचे हिशोब याविषयी महेश नामदार यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उललेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका, कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्व्हॉल्व करतो, म्हणजे तुमचे बोटं, तुमचे सांधे ह्याच्यामध्ये लाल पुरळ येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरळ तयार होतं आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात? तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने? हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फ्रॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची? तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतो टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील, ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 10 वाजता 9 ते 10 मध्ये

0: ट्रीट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाइम जो असतो हा 9 ते 10 मध्ये तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात, अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकारशक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिस पासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुन्हा प्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जीवनासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप

0: यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसरा कार्यक्रम आताच आपण ऐकलत. पुन्हा प्रसारण 2:10. श्रोत्यांना जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल 7:25. सकाळी 7:40 गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून. चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम 8:40. 8:55 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. 9:15 क्रीडांगण. मल्लखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच सौभाग्यवती मधुरा ज्ञानेश लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आज ऐका या मुलाखतीचा चौथा भाग. 9:35 स्पेशल युवा बिट्स. विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भाग 3 मार्गदर्शक श्रीयुत मैना घोष. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 सामुदायिक गायन पाठ आज गुजराती गीत. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30. 11:00 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गातार हे मेरा दिल. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन, काव्य त्रिवेणी, 1:05 गीतबहार, मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:30, नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल 1:40, भावधारा 1:45, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार, 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सयाप्पा तातोबा बनगर आणि सहकारींनी गायलेल्या धनगरी ओव्या, संस्कृत मधून बातम्या 6:20 दिल्ली केंद्रावरून, 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, कार्यक्रमांची रूपरेषा 6:55 सांगितली जाईल, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून, माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 आज या

कार्यक्रमात खरीपासाठी कडधान्यांच्या सुधारित जाती याविषयी प्राध्यापक डॉक्टर कुमार गुरव यांनी लिहिलेला संवाद. एक गाणे ताजे तवाने पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 पुरी ओरिसा इथं होत असलेल्या जगन्नाथ रथ यात्रेच्या पूर्वतयारीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत. 8:45 समाचार संध्या न्यूज ॲट 9:09. स्पॉटलाईट 9:15. चर्चा का विषय है 9:30. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 10:30. यामध्ये सिंधबंधू यांनी गायलेला राग मारू बिहाग. 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

आकाशवाणी सांगली केंद्र, आज दिनांक 15 जुलै 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार: निष्क्रियतेतून भय आणि शंका निर्माण होतात, तर सक्रियतेतून आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण होते. सुविचार आपण ऐकलात.

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

मराठी विज्ञान परिषद यांच्याकडून प्राप्त एक निवेदन. मराठी विज्ञान परिषदेच्या घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरता शब्द मर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद कोल्हापूर विभाग द्वारा डॉक्टर अंजली साळवी D1 अमेय प्लाझा ओपल हॉटेल मागे कोल्हापूर 416-005 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळाचा आहे www.mavipa.org. या स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क नसून स्पर्धेकरता आलेल्या निबंधांचं प्रथम विभागीय आणि नंतर राज्यस्तरावर परीक्षण केलं जातं. विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिकं हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. मराठी विज्ञान परिषद यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं.

0: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात।
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा।
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद।
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा।
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमय यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐका वेव ॲपवर OTT प्लॅटफॉर्मवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हे पुणे केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतो.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै

0: शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ. पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे. राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल. बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
3: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय, त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या 7 साहित्यकृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी त्यांनी यज्ञ दान तप या भारतीय संस्कृतीतल्या 3 महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
2: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलीस

0: यांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टर

0: अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाहीये आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो मोबाईल घेतो कपडे घेतो बूट घेतो तेव्हा आपण भाव करत नाही पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
0: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाहीये. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो आणि ही जी पार्टनरशिप आहे एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाहीये
1: ही
0: महत्वाची गोष्ट आहे पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती माती पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडवू शकू.
1: नक्की सर खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज जलसंधारणाचे महत्व गटशेतीचे दीर्घकालीन फायदे ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती लोकसहभाग जलसंधारण तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथे संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रवास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आणि आता वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: गाणी मनातली या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनिल कांबळे यांची रचना, सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरात।

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: दाट लावून खालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
3: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा
4: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा
3: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
4: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका
4: प्रत्येक बुधवारी
3: सकाळी 9:10
4: आणि याचं पुनःप्रसारण
3: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही

रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमनारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐका वेव्ह ॲपवर, OTT प्लॅटफॉर्मवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. गाणीमनातली कार्यक्रमात शेवटी संदीप खरे यांची रचना संगीतबद्ध केली आहे सलील कुलकर्णी यांनी. स्वर आहे बेला शेंडे यांचा.

बेला शेंडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मुंबासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या 2 जहाजांवरील 146 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्थ पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार

मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिलेले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं 2रा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात 2रा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आज.

0: न्यूयॉर्कसून हैदराबादमध्ये भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह दोन रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: अपेक्षा खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा ग्राहकांना जागरूक व्हा पनीर गोकुळचंच घ्या
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या
3: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार
4: एकदा माझ्या कार्यालयातील एक अधिकारी मला म्हणाला की मी एक अमुक प्रकारची देवाची उपासना करतो ती उपासना योग्य की अयोग्य हे मी पाहत नाही पण जे माझ्या मनाला योग्य वाटतं ते मी करतो कारण मन देवाचा अंश आहे यावर मी त्याला म्हटलं की तुम्ही जे चुकता ते या ठिकाणी चुकता कारण मन जसं देवाचा अंश आहे तसं ते सैतानाचाही अंश आहे तुम्ही मनाला वाटतं ते करता ते खरोखर योग्य असेल याची गॅरंटी नाही यावर तो म्हणाला बर मन बिन बाजूला ठेवू माझ्या सदसत विवेक बुद्धीला जे पटतं त्याप्रमाणे मी वागतो आता ज्याला सदसत विवेक बुद्धी असं आपण म्हणतो ही सदसत विवेक बुद्धी तरी कुठून निर्माण होते आजूबाजूची परिस्थिती आणि संस्कार यामधून ही बुद्धी निर्माण होते आणि व्यक्ती व्यक्तीनुरूप ती वेगवेगळे निर्णय देते समजा मुंबईत राहणारा माणूस एका विशिष्ट तऱ्हेनं वागत असेल तो त्याच्या सदसत विवेक बुद्धीच्या विरुद्ध जाणार नाही परंतु एखादा अमेरिकन मात्र त्याच परिस्थितीमध्ये वेगळा वागेल त्याची बुद्धी मुंबईकरांच्या बरोबर विरुद्ध सल्ला देईल आणि तो सल्ला त्याला योग्य वाटेल म्हणजेच संस्कार आणि परिस्थिती याप्रमाणे सदसत विवेक बुद्धी बदलते हे आपण लक्षात घ्यायला हवं परिस्थितीप्रमाणे वागणारे प्रवाह पतित होतात म्हणून सद्गुरूंची गरज आहे कारण सद्गुरूंची त्या पाठीमागे तपश्चर्या

सद्गुरु जे अनेक वर्ष अभ्यासानं आणि तपश्चर्यानं मिळवतात ते तुम्हाला क्षणात देतात. त्यामुळे तुमचं कष्ट करणं, श्रम करणं हे सगळं वाचतं आणि तुम्हाला त्याचा लवकर फायदा मिळतो. जीवनविद्या सांगते की आपल्या मनात एका क्षणात हजारो विचार येतात आणि हे जे अगणित विचार आहेत ते आपल्या जीवनाचं गणित करत असतात. जसं अवघड गणित सोडवण्यासाठी कोणी रँग्लर परांजपे लागतात, तसं जीवनाचं गणित सोडवण्यासाठी शाब्दे परेची निष्णांत सद्गुरू लागतात. ते नाम, भाव आणि देव या तीन स्टेप्समध्ये गणित सोडवतात. जीवनविद्या सांगते की हे जे अगणित विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात ते जेथून येतात त्या मनावर आपण लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विचारांचं सामर्थ्य निश्चित झालं की मनात विचार कुठून येतात, मनाचं कार्य काय, हे प्रश्न निर्माण होतात. जीवनविद्या सांगते की बहिर्मन आणि अंतर्मन हे एकाच मनाचे दोन भाग आहेत. गंमत अशी आहे की एकाच मनाचे हे दोन भाग असले तरी एक मन जे काम करतं त्याची दुसऱ्याला जाणीव नसते. एकमेकांशी त्यांचा संबंध नाही असं वाटलं तरी प्रत्यक्षात ही दोन मनं एकमेकांवर परिणाम करत असतात आणि त्यातूनच जीवन घडत असतं. बहिर्मन आणि अंतर्मन हे दोन टाळ असून ते जेव्हा सुसंवाद रूपानं वाचतात तेव्हा गोड नाद ऐकू येतो. या उलट अंगात असेल नसेल तेवढी शक्ती काढून टाळ वाजवले तर टाळावर भजन नको असं म्हणण्याची वेळ येते. बहिर्मन जागृत अवस्थेत पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारे जगामध्ये कार्यरत असतं. ते कार्य करत असताना जे जे ग्रहण केलं जातं ते नेणिवेत जातं. आता नेणीव म्हणजे काय? काही लोक सांगतात की नेणीव म्हणजे काही न समजणं, परंतु तसं नाही. जाणीव म्हणजे जाणणं आणि नेणीव म्हणजे जाणलेलं विसरात टाकणं. विसर नावाचा जो खण आहे त्यात टाकून देणं. उदाहरणार्थ आत्ता मी जे बोलतो आहे ते तुम्ही जाणता, यापुढे जे बोलेन ते तुम्ही जाणत जाल, मग आधीचं जाणलेलं कुठे गेलं? आत्तापर्यंत पाच एक मिनिटं बोललो ते कुठे गेलं? ते गेलं नाही, ते जाणीवेत नेलं. जाणीवेत गेलं म्हणजे ते नाहीसं झालं असं नाही. विचार केला तर पुन्हा ते सांगता येईल, ते रिप्रोड्यूस करता येईल. म्हणजे नेणीवेत गेलेलं पुन्हा जाणीवेत आणता येतं. वास्तविक जाणीव म्हणजे बहिर्मन आणि नेणीव म्हणजे अंतर्मन. जे जे जाणतो ते नेणीवेच्या भांडारात पडत जातं. त्या सर्वांचा साठा होतो, त्यात जीवन घडवण्याचं सामर्थ्य असतं. जेव्हा बहिर्मन जागृतीत असतं तेव्हा अंतर्मन त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ढवळाढवळ करत नाही, परंतु आपल्या जीवनाचं वस्त्र मात्र ते दोघे मिळून विणत असतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. अंतर्मन हे बहिर्मनाच्या क्षेत्रात ढवळाढवळ करत नाही, पण त्याच वेळेस स्वतःच्या क्षेत्रात ते कार्यरत असतं. शरीरात रुधिराभिसरण, फुफ्फुसाचं काम, अन्न पचवून त्यापासून हाडं, रक्त, मांस, पेशी बनवणं याचा कारखाना अंतर्मन अखंड चालवित असतं. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा बहिर्मन झोपतं, पण अंतर्मन श्वासोश्वास चालू ठेवतं. म्हणून तुम्ही झोपलात तरी कायमचे झोपत नाही असा बहिर्मन आणि अंतर्मन यांचा परस्पर संबंध आहे. बहिर्मन हे अंतर्मनाच्या मानानं फारच लहान आहे. अंतर्मन प्रचंड आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रचंड अशी शक्ती आहे. म्हणून अंतर्मनाला शंकर हे नाव दिलेलं आहे. गंमत अशी की प्रचंड शक्ती असूनही अंतर्मन स्वतःहून काही करत नाही. जसं एखादं मोठं यंत्र असतं पण ते स्वतःहून चालत नाही,

0: एखादा गिरणी कामगार ते चालवतो तेव्हा ते चालतं. तसंच अंतर्मन हे यंत्रासारखं आहे, ते स्वतःहून काही करत नाही. त्याचं कॅप्टन कोण? तर बहिर्मन. कॅप्टन वरून ऑर्डर सोडतो आणि त्याप्रमाणे इतर लोक काम करतात, त्याप्रमाणे बहिर्मन ऑर्डर सोडतं आणि अंतर्मन त्याप्रमाणे कार्यवाही करतं, त्याप्रमाणे वागतं, एक्झिक्यूट करतं. आज हे असंच चाललेलं आहे, पण हे घडतं आहे याचं आपल्याला ज्ञान नाही. तुम्ही मंडळी काय करता? तुमच्या डोक्यात सहज विचार येतात, माझं कसं होईल, मुलांचं कसं होईल, मुलीचं लग्न कधी जमेल. सहज येणारे हे विचार देखील काळजी, चिंता, दुःख, निराशा अशा प्रकारचे असतात. हे विचार कॅप्टनप्रमाणे असतात. बहिर्मन असे विचार अशा आज्ञा अंतर्मनाकडे पाठवत असतं आणि अंतर्मन शंकर असल्यामुळं हा शंकर तथा असतो असं म्हणतो. चिंता करतोस काय, मग चिंताच करत राहा. आपलं जीवन हे अशा प्रकारे घडत जात असतं याची कुणाला जाणीव असते? याला जबाबदार कोण आहे? देव, दैव, नशीब, प्रारब्ध की आपण? जीवनविद्या सांगते की आपल्या दुःखाला जबाबदार आपणच असतो आणि आपल्या सुखालाही आपणच जबाबदार असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनाचं वस्त्र आपण जसं विणू तसं ते होईल. संत तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, इच्छावे ते जवळ आले, ऐसे केले विठ्ठले, सर्व सुखे मान येती लोटांगणे. मी हे का सांगतो आहे की आपल्या जीवनाचं वस्त्र कसं विणायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. जीवनविद्या सांगते की आपलं जीवन हे आपण सावधगिरीनं जगलं पाहिजे, पण दुर्दैवानं अंधश्रद्धा, भोळाभाव यांनी सामान्य लोक रांजून गांजून गेल्यामुळं त्यातून बाहेर पडणं त्यांना कठीण झालेलं आहे. जीवनविद्या सांगते की श्रद्धा पाहिजे पण अंधश्रद्धा नको, त्याप्रमाणे भाव असावा पण तो भोळा नसावा. बुद्धीच्या पायावर श्रद्धा असली, भाव असला तर श्रद्धा ढळत नाही. आपल्या जीवनाला आपणच जबाबदार आहोत हे कळल्यावर जरी अमंगल घडलं तरी तो सावध राहतो, तो कोलमडून पडत नाही आणि मंगल घडल्यावर तो हुरळून आणि वाहून जात नाही. याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. मनाला वळण देणं म्हणजे परमार्थ. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: सकाळचे 8:55 झाली आहेत.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
2: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया, देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया, नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
3: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
4: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
2: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2014 ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
3: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार

0: क्षमता उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला सामाजिक विकासाला हातभार लागतो.
1: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते, पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे, पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्र निर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. व कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचे आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्र, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते, पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया या ठिकाणी मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
0: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महा स्वयंरोजगार या पोर्टल वरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यश

0: बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
1: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही, तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही, तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये, तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
2: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
3: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट ITI नागपूर इथून ITI केलं आहे. ITI ने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत शिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
4: नमस्कार, माझे नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा ITIचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधी

0: मध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
1: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट ITI मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही ITI मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे, तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
2: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी ITI नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे.

0: सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जी आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
1: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढे सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
2: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्त्व आहे.
3: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, एमएनडी, सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळ्या पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथला 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिपसाठी पण प्रयत्न करतो, जॉबसाठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करते.
4: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवून भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
5: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास, प्रगतीची आस. निवेदन होतं अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
6: रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आणि आता वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. आपल्या क्रीडांगण या कार्यक्रमाच्या मागच्या 3 भागांपासून आपण मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची मुलाखत ऐकत आहात. मलखांब या पारंपरिक भारतीय खेळाविषयी आपण सविस्तर माहिती घेत आहोत. श्री पाळंभट दादा देवधर यांना मलखांब या खेळाचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि त्यामागची सुरस अशी कथा सुद्धा आपण ऐकली. सुरुवातीला कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार असणाऱ्या या खेळाला आता स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालंय आणि याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात हे आपण ऐकलं. मलखांबच्या स्पर्धांचं स्वरूप कसं असतं आणि पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब अशा निरनिराळ्या प्रकारांवर संच कसे सादर केले जातात याविषयी आपण माहिती घेतली. स्पर्धात्मक यश मिळवण्यासाठी नियमित सरावाबरोबरच व्यायाम आणि योग्य आहार हवाच हेही आपण समजून घेतलं. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक संतुलनासाठी मलखांब खेळाचा सराव कसा उपयोगी आहे हेही आपण ऐकलं. शरीराला अत्यंत लवचिकता, चपळता प्राप्त करून देणाऱ्या आणि मनाची स्थिरता वाढवणाऱ्या या खेळांचा राजा मानल्या जाणाऱ्या मलखांब या खेळाविषयी आणखीन माहिती घेण्यासाठी ऐकूया या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग.

0: ताई गेली 20 वर्ष आपण मलखांब या खेळाच्या प्रशिक्षक म्हणून काम करताय. किती खेळाडू नियमित प्रशिक्षणासाठी येतात आणि त्यातले किती स्पर्धेसाठी तयार होतात याविषयी काय सांगाल?
1: तयार म्हणजे तशा दृष्टीने म्हणाल तर प्राथमिक स्तरावरती आता जो रेशोन हे आहे त्यानुसार दैनंदिन व्यायाम वर्गामध्ये रोजचे 80 ते 100 विद्यार्थिनी मिळून प्रशिक्षण घेण्याकरता येतात. आणि मग त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच प्राथमिक लेव्हलचं आपण प्रशिक्षण हे मलखांबाचं देतोच, पण प्रत्येकाची त्यातली आवड स्पर्धात्मकतेमध्ये कितपत त्यांना इंटरेस्ट आहे, कारण नुसतं खेळणं वेगळं आणि स्पर्धा म्हणून खेळणं वेगळं. पुन्हा हल्ली जे आहे ते बरेच अभ्यास करायचे असतात, वेगवेगळ्या परीक्षा, पुन्हा मग त्यांना तबलाही शिकलं पाहिजे, पेटी, त्यामुळं सगळीच काय पुढंपर्यंत टिकतात असं नाही. पण स्पर्धेकरता जी खेळतात तर नाही म्हणालात तरी बघा की आता दरवर्षी किमान एक ॲव्हरेज 15-20 प्लेयर जरी म्हटलं आपण स्पर्धात्मक दृष्टीनं, तरी आता ह्या एक 15-20 वर्षात बरेच खेळाडू झाले, काही काही त्यातले राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय खेळाडूही झाले.
0: वा मस्त. हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात 80 ते 100 बालगोपाळ मलखांब खेळायला मैदानावर जमणं आणि त्यातले काही जण हे स्पर्धेच्या माध्यमामधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाही. याचं सारं श्रेय तुम्हाला आहे, तुमच्यातल्या प्रशिक्षकाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. ताई, सध्याच्या या डिजिटल युगामध्ये मलखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सोशल मीडियाचा काही सकारात्मक असा परिणाम होतो का? होत असेल तर तो कसा, याविषयी काय सांगाल?
1: सकारात्मक फायदा म्हणाल तर मगाशी मी जसं म्हणाले की आम्ही ज्या वेळेला खेळत होतो तर त्यावेळेला दुसऱ्या राज्यांमधले किंवा दुसऱ्या संघांमधल्या खेळाडूंचा जो काही परफॉर्मन्स आहे तो ज्या त्या स्पर्धांमध्येच आम्हाला बघायला मिळायचा. पण आता ही सोय अशी आहे की त्यामुळं तुम्ही ते बघू शकता, किंवा तुम्ही ज्यांना प्रशिक्षण देताय त्या खेळाडूंना त्यांचे संच तुम्ही दाखवू शकता की तुम्ही कसं पद्धतीनं केलं पाहिजे. मी आत्ता मगाशी मी म्हणाले की एखादा प्रकार तुम्ही कसा करायचा हे प्रशिक्षकानं सांगणं, त्याच्याकडून करून घेणं आणि त्याचबरोबर ते कसं करायचं हे दुसऱ्या खेळाडूंना तिथं करून दाखवणं किंवा त्याचा तुम्ही व्हिडिओ दाखवणं
0: बरोबर
1: त्यांना समजण्याकरता जास्त सोपं पडतं. मग सकारात्मक ह्या दृष्टीनं म्हणाल तर तो एक फायदा आत्ताच्या पिढीला आहे, आत्ताच्या खेळाडूंना मलखांबाकरता सुद्धा, सगळ्याच खेळात पण मलखांबाकरता, की कशा पद्धतीच्या स्पर्धा चालतात, कुठले कुठले खेळाडू कसे संच सादर करतात किंवा त्यांचा व्यायामाचं जे रुटीन आहे ते कसं असतं हे तुम्ही त्याच्याद्वारे बघू शकता. आणि आणखीन एक

0: सकारात्मक ह्याचा फायदा म्हणजे सोशल मीडियाचा. तर मलखांब हा जो खेळ आहे तो पूर्वी तुलनेनं महाराष्ट्र, मध्य प्रदेश एवढ्याच राज्यांपुरता मर्यादित होता. पण आता सोशल मीडियामुळे यूट्यूब आलंय किंवा फेसबुक आहेत, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, याद्वारे हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय. की म्हणजे पूर्वी त्यातल्या त्यात म्हणाल तर महाराष्ट्र या भागात कुस्तीला पूरक तो व्यायाम प्रकार असल्यामुळे जिथं जिथं आखाडे आहेत आणि कुस्तीचा सराव होतो तिथं मलखांब हा असायचा आणि मलखांबाचा सराव केलाच जायचा. पण नंतर नंतर ते जे काय आखाडे किंवा ती जुनी जी संस्कृती होती व्यायामशाळा या दृष्टीनं म्हणाल किंवा तालीम म्हणू, तर त्यामध्ये आता सुधारणा होत गेली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे आता कुस्ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी मॅटवर सुरू झाली आहे, ते आखाडे बंद झाले, मलखांब बंद झाले. मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा खेळ म्हणजे नक्की काय आहे, नुसतंच तुम्ही म्हणताय खूप जुना मातीचला खेळ आहे, पारंपरिक खेळ आहे, त्या सगळ्यांना तुम्ही मलखांब हा खेळ सगळ्या खेळांचा राजा आहे म्हणता, पण म्हणजे नक्की काय असतं हे आता सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा या डिजिटल मीडिया किंवा इंटरनेटद्वारे पोचायला जास्त मदत झाली. आणि आता जे खेलो इंडिया नॅशनल गेम्स यामध्ये त्याचा जो समावेश केलेला आहे तर त्यामुळे त्याचे संचही सर्वसामान्य जनतेपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोचले आणि हा खेळ म्हणजे नक्की काय आहे हे कळलं. आणि त्यातून मुलांमध्ये, पालकांमध्येही हा खेळ कसा आवश्यक आहे किंवा यातून काय काय आपल्याला फायदा मिळू शकतो आणि हा खेळ आपण शिकावा या करता म्हणून जी मदत झाली सोशल मीडियाची, सकारात्मक मदत म्हणतात.
1: सांघिक मलखांबाच्या काही स्पर्धा असतात का, त्याचं काय स्वरूप असतं?
0: हो असतात, कारण आता वैयक्तिक मलखांब स्पर्धा ज्या आहेत त्यात आपण मगाशी बोललो तसा तो जो संच आहे मग त्यात त्यानं मलखांबावर केलेला दसरंग, तेढ्या, वेल, उड्या हा सगळा प्रकार आला वैयक्तिक खेळ म्हणून. पण त्यामध्येच आणखीन एक प्रकार असतो की मनोरे स्पर्धा म्हणतो, तर त्याही होतात राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, इवन आता विद्यापीठ स्तरीय ज्या स्पर्धा आहेत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, तर त्यातही मनोरे स्पर्धा होतात. मग त्या मनोरे स्पर्धामध्ये म्हणजे काय की आता जर वयोगट जो आहे, आता युनिव्हर्सिटी लेव्हलच्या स्पर्धा आहेत तर त्याला सहा मुलं आणि सहा मुली असा संघ आहे, तर मुलांच्या मनोरे स्पर्धा वेगळ्या, मुलींच्या मनोरे स्पर्धा वेगळ्या. तर त्या मनोऱ्यामध्ये तो जो पुरलेला मलखांब आहे त्याच्यावर ज्या मनोरे स्पर्धा होतात तर त्यात किमान एक तीन मनोरे तुम्ही सादर करणं अपेक्षित असतं. आणि दोरीवलच्या मलखांबामध्येही तीन मनोरे सादर करणं, तर त्यामध्ये तो जो मलखांब आहे पुरलेला मलखांब, तर ते जे तुमचे सहा खेळाडू आहेत, किंवा आता राज्यस्तरावरची काही स्पर्धा मनोरे स्पर्धा असते ती सगळे वयोगट मिळून, म्हणजे मुलांची एक मनोरे स्पर्धा आणि मुलींची एक मनोरे स्पर्धा, म्हणजे प्रत्येक वयोगटातले म्हणाल तर 24 मुलं आणि 24 मुली, तर ती 24 मुलं त्या एका पुरलेल्या मलखांबावरती मनोरे सादर करतात. मग त्या मनोऱ्यांमध्ये सुद्धा त्याचे क्रायटेरिया आहेत की तुम्ही काय दर्जाचा प्रकार बोंड्यावर वर उभारून केला आहे, त्यानंतर बॅक बेंडिंगचा कुठला प्रकार कुठल्या खेळाडूंनी केला आहे, आणि जास्तीत जास्त खेळाडू असे पाहिजेत की ज्यांचा जमिनीला फार स्पर्श नाही आहे, तो जो मलखांब आहे 8-8.5 फुटी, तर त्याच्यावरती तुम्ही ते सादरीकरण केलं आहे. आणि मग ह्या खेळामुळे तसंच दोरीच्या मलखांबालाही की वन हँड बॅलन्सचे तुम्ही काय इलिमेंट केले आहेत, फ्रंट बेंडिंग त्यात काय केलं आहे, त्यानंतर थोडेफार ॲक्रोबॅटिक इलिमेंट त्यात घेतात की आता बरेचदा मनोरे स्पर्धात बोंड्यावरती एक खेळाडू बसला आहे अग्रस्थानी त्या मलखांबाच्या आणि त्याच्या खांद्यावरती दुसरा खेळाडू उभारला आहे आणि उभारून त्यानं वायलीवर खेचली आहे किंवा नटराजासन केलं आहे, तर त्याला काय पद्धतीनं गुण, त्यानुसार त्याच्या स्पर्धा ज्या होतात त्याचं गुणांकन होत असतं. म्हणजे तीन मनोरे त्याच्यावरती सादर करायचे आणि त्यानुसार तुमचं गुणांकन होतं. ह्या मनोरे स्पर्धा ही जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत होतात आणि कुठल्या लेव्हलच्या आणि शासकीय मधल्या स्पर्धा आहेत, फेडरेशनच्या स्पर्धा आहेत का विद्यापीठाच्या स्पर्धा आहेत, त्यानुसार थोडेफार मनोरे स्पर्धांमध्ये थोडा फरक होतो. बऱ्याचशा राज्यस्तरीय स्पर्धा आहेत तर त्याला सगळ्या वयोगटातले सगळे प्लेयर मिळून मनोरा तिथं सादर करायचा, मग त्याला प्लस बॅकग्राऊंडला काही ना काही म्युझिक लावलं जातं, मग तुम्ही एंटर कसं करतायत तिथं, त्यानंतर ते सादरीकरण कसं करताय. आणि ह्याचा फायदा म्हणजे मनोरे स्पर्धांमुळं लहान वयाच्या खेळाडूपासून मोठ्या वयाच्या खेळाडूपर्यंत तुमचं कॉन्व्हर्सेशन सुधारतं, त्यांचं प्रॅक्टिस तुम्हाला बघायला मिळतं की काय पद्धतीनं करायचं. आणि एक मुख्य म्हणजे संघ भावना निर्माण होते, कारण मूळचा खेळ म्हणाल तर तो वैयक्तिक आहे, मी माझा परफॉर्मन्स मी चांगला दिला झालं असं नाही, तर तुम्ही एका संघाकडून म्हणून जाताय, ही संघ भावना जास्त महत्वाची आहे. तर ह्या मनोरे स्पर्धांमधून एक संघ भावना निर्माण होती की आपण उत्तम केलं तर आपला संघ उत्तम ठरणार आहे, मी असं होऊन उपयोग नाही 24 खेळाडू आहेत त्यातल्या दोघांनी छान केलं आणि बाकीच्यांनी असू दे की काय चालतंय असं म्हणून उपयोग नाही, ती संघ भावना डेव्हलप होती त्यातून.
1: बरोबर. मलखांबावर वैयक्तिक संच सादर करणं असो किंवा सांघिक मनोरा स्पर्धा असो,

0: लाडूची चपलता, लवचिकता आणि त्यातून साधलेली अंतिम स्थिती ही प्रेक्षकांचं मन मोहून घेते. दर्शक आपल्या डोळ्याची पापणीही न हलवता त्याचा आनंद घेत असतात. असा हा मल्लखांब सर्वांग सुंदर क्रीडा प्रकार. छोट्या मुलामुलींनी हा खेळ जास्तीत जास्त शिकावा यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय सांगाल?
1: आकाशवाणीच्या माध्यमातून म्हणाल तर म्हणजे की हा जो खेळ आहे तो आता बऱ्याच लोकांपर्यंत पोचलाय, आणि फक्त स्पर्धात्मक हा भाव न ठेवता तुमची शारीरिक मानसिक तंदुरुस्ती या दृष्टीनं तुमच्या शहरात गावात जिथं कुठं मल्लखांब सुरू असेल तिथं जाऊन भेटून तुम्ही त्याचा सराव नक्की करावा आणि तो शिकावा मल्लखांब. आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन की स्पर्धात्मक म्हणजे स्पर्धक म्हणून म्हणण्यापेक्षा एक खेळाडू प्रत्येकानं असणं जास्त गरजेचं आहे तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये. मल्लखांबाच्या स्पर्धांना सुद्धा जेव्हा आपण जातो तर स्पर्धक हा जो असतो तर तो ठराविक काळापुरता स्पर्धक राहणार असतो. कारण खालून येणारी जी पिढी आहे किंवा तो जो टॅलेंट्स आहे त्याच्याशी तो तेवढी टक्कर नाही देऊ शकणार जसजसं तुमचं वय वाढत जाईल. मी स्पर्धक आणि खेळाडू ह्या वृत्ती म्हणू हवं तर खेळाडू ही वृत्ती जपणं आधीपासून आणि आत्ताच्या काळात जास्त गरजेचं आहे की यश आहे तेही पचवता आलं पाहिजे. मी त्याचा उन्माद होऊन उपयोग नाही, आणि जर का आपल्याला अपयश आलं तर त्यामुळे डिप्रेस होऊन उपयोग नाही. तर त्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला किंवा लहान मुलांना सुद्धा ते गरजेचं आहे की आत्ता बहुतांशी मुलं एकुलती एक असतात, मग त्यामुळे हे मला मिळालंच पाहिजे. मिळत नाही म्हणजे काय, मग तर ती जी खेळाडू वृत्ती तयार व्हावी म्हणून हा खेळ शिकावा किंवा दुसरा कुठलाही ग्राउंडला किंवा त्या ठिकाणी म्हणून जावं आणि स्पर्धांनाही म्हणून जायचं की फक्त स्पर्धात यश हा उद्देश नसावा त्यामागे.
0: केवळ जिंकणं हा उद्देश नाही.
1: हा केवळ जिंकणं हा उद्देश. त्या दृष्टीनं तुम्हाला खूप गोष्टी शिकता येतात तुम्ही स्पर्धांना गेल्यावर. तुम्ही तिथं कसं राहायचं, तुम्ही कसं वावरलं पाहिजे, कुणाशी कसं बोललं पाहिजे, कुणाशी काय दृष्टीनं बोललं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. किंवा आता मी सुद्धा पुढं नंतर प्रशिक्षकांना पंच म्हणून जे काय काम करत राहिले तर पंच म्हणून काम करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी मी ह्या स्पर्धांमधूनच शिकले की स्पर्धांमध्ये काही ठिकाणी मदतीची गरज आहे आणि एखाद्याला आपण प्रशिक्षक म्हणून गेलोय किंवा तर मग काही मदत लागणार असेल तर तिथं त्या पंच त्यांना विचारून मदती करता बसायचो, ऑफिस कामाकरता बसायचं की त्यातून आपल्याला गोष्टी शिकता येतात. आणि समाजामध्ये आपण कसं वावरलं पाहिजे आणि आपल्या अख्ख्या आयुष्यात कुठल्या गोष्टी आपण कशा जास्तीत जास्त चांगल्या सकारात्मक दृष्टीनं घ्याव्यात याकरता चांगला खेळाडू होणं गरजेचं आहे. आणि याकरता सगळ्या पालकांनी हे मल्लखांब हा खेळ शिकावाच आणि किमान मैदानावर रोजचे एक तास दीड तास त्या मुलांना नक्की पाठवावं असं मी नक्की सांगेन आकाशवाणीच्या माध्यमातून.
0: खरं आहे, नक्कीच. आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि मल्लखांब या खेळाविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलीत, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद ताई.
1: आणि मी सुद्धा आकाशवाणी सांगलीचे आभार मानते की या खेळाची माहिती देण्याकरता मला इथं त्यांनी योग्य समजलं आणि मला बोलवलं. याद्वारे मी बाकी सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकले त्याबद्दल परत एकदा मी सांगली आकाशवाणीची आभारी आहे.

श्रोतेहो, प्रत्येकानं आपल्या दिवसभरातील काही वेळ तरी मैदानासाठी द्यावा आणि आपल्या घरातल्या छोट्यांना तरुणांना मैदानी खेळाची सवय लावावी हाच संदेश आज या मुलाखतीतून आपण घेऊया आणि आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमाला विराम देऊया. मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. नवीन विषयासह भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.

0: कंटिन्यू करने के लिए यू नीड अ लिटल अमाउंट ऑफ सपोर्ट फ्रॉम युअर पेरेंट्स ऑर युअर सन, है ना, तो सपोर्ट पाहिजे. त्याच्यामुळे जर तुला अशा वाटले की बाबा एखादा जॉब आम्ही पकडूया छोटा मोठा, नाही त्यांचे वेगळा क्वेश्चन आहे, त्यांच्या आगे जॉब नाही लागला तर त्याच्यानंतर
1: तसं नाही. आता लोक काय करतात, मोटिवेशन हे 5 दिवसासाठी राहतं आणि इन्स्पिरेशन हे
0: रील बघणे बंद करा तर मोटिवेशन सातत्याने राहत.
1: नाही रील्स तर विषय नाही ते सर.
0: अरे रील्स मधून मी पण थक्क झालो कधी कधी. मी आता माझ्या बघा, आता मी कलेक्टर म्हणजे 7 साल हो गया मेरा, ठीक आहे. कधी कधी रील बघून मलाही वाटतं की मी काय केलं, आपलं आयुष्य कशासाठी घालवलं. म्हणजे रील बघून मला स्वतःवर डाऊट येतात. रील बघूच नका, रील मध्ये काहीच नाहीये. रील मध्ये लोक फक्त फॅशन आहे, लोक फक्त जे चांगली गोष्टी आहे ते दाखवतात, त्याच्या मागे जे आहे निगेटिव्ह गोष्टी आहे ते दाखवत नाही.
1: सर मी 6 महिने झाले फोन डिटॉक्सिफिकेशन वर आहे म्हणून मी रील्स वरती जास्त ध्यानच देत नाही.
0: तर तुम्हाला माहिती कुठून प्राप्त होतात एवढं?
1: न्यूज पेपर वगैरे. आता ऍक्च्युली मी पण एक गव्हर्नमेंट सर्वंटचाच मुलगा आहे म्हणून मला या गोष्टीचा माहिती आहे. ग्राउंड रियालिटी पण माहिती.
0: काही ग्राउंड रियालिटी नाही. एवढा देखो एक चीज मी बताता हूँ, इतना ज्यादा रियलिस्टिक होने का बिल्कुल जरूरत नहीं है. देखो सपना तब भी तक रहता है जब तक आपको अचीव नहीं है, ठीक है. तो आप अगर इतना रियलिटी जान जाओगे तो इट विल बी वेरी डिफिकल्ट फॉर यू टू क्लियर एन एग्जाम, ठीक है, लाइक यूपीएससी. दैट इज अ ट्रिक. आप थोड़ा सा जो है ना, थोड़ा सा उल्लू बने रहना भी अच्छा रहता है यूपीएससी क्लियर करने के लिए, क्योंकि आपको वो आशा दिल में जगी रहती है, वो इमोशंस रहते हैं. बहुत ज्यादा रियलिटी इज नॉट गुड फॉर कॉम्पिटेटिव एग्जाम्स. डोंट गेट इन टू ऑल दीज रियलिटीज, है ना. आप विश्वास करते रहिए कि ये जो 15 लाख में से 1000 लोग जो सिलेक्ट होंगे उसमें कभी ना कभी आपका भी नाम आएगा. ऐसा जो है, भले ही आपको पता हो कि भाई मेरा उतना कैलिबर नहीं है, उतना मैं पढ़ नहीं पा रहा हूँ, फिर भी वो आशा जगाए रखी है. डोंट गेट इन टू ऑल दीज रियलिटी थिंग्स, है ना. तो अच्छा नहीं है.
1: अपार्ट दिस क्वेश्चन में एक प्रश्न विचारणार होता.
0: बोला.
1: म्हणजे आता पॉवर डिग्निटी भेटतीच आयएएस झाल्यानंतर, पण एक मेंटल पीस वर्कलोड तर भरपूर राहतं अख्ख्या डिस्ट्रिक्टचं तुमच्या.
0: काय करतात आता? आता तू काय करतोय?
1: बायो इंजिनिअरिंग करतोय.
0: इंजिनिअरिंग चालू आहे, बरं का? हा ठीक आहे. वर्कलोड म्हणजे काय रे? वर्कलोड पण फार कमी आहे. माझा दुःख माझ्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा फार कमी आहे. वर्कलोड काय असते? म्हणजे वर्कलोड आमच्याकडे एवढं जास्त नाही आहे. म्हणजे ठीक आहे, थोडाफार प्रेशर आहे, थोडाफार आहे सगळे, पण पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब ना. यू न्यू इट. मला माहिती होतं की अगोदरी की असंच होणार आहे. मला काय, मी सोडूनच आलो ना, असिस्टंट प्रोफेसर होतो, मला माहितीच होतो की हाच सिस्टम आहे, वी आर ऑल पार्ट ऑफ द सिस्टम. तर तो तर राहणारच, पण तो नंतरचा भाग आहे. तुमचे प्रिपरेशन सोबत याची काही संबंध नाहीये. तुम्ही वाचत असताना जे काही वाचणार त्याच्याशी आता जॉब प्रोफाईलचे काही संबंध नसणार आहे. तर आता आपण फक्त प्रिपरेशन मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. पुस्तके जे आपल्या समोर आहे, फक्त जे सिलेबस आहे जे आपण वाचतात, मोबाईलची थोडा आपण कमी युज केलं तरी चांगलं राहील. कारण त्याच्यामध्ये थोडा डिप्रेशन जास्त येतात, कारण आता आणि कॉन्सन्ट्रेशन पण फार कमी होत गेलेलं आहे मोबाईल मध्ये, है ना. म्हणजे कारण रील मे क्या होता है कि हर 5 सेकंड में हम लोग करते कि नहीं, ऐसे ऐसे करके नया कुछ नया कुछ, तो उससे कंसेंट्रेशन कम होता है. तो एक क्या है कि थोड़ा लॉन्ग टर्म कंसेंट्रेशन चाहिए, डिटर्मिनेशन चाहिए. आप पढ़ते रहो, कुछ भी हो जाए, 4-5 साल अगर आप अच्छे से प्रिपरेशन करोगे, ईमानदारी से प्रिपरेशन करोगे, कहीं ना कहीं बहुत अच्छे जगह में आपका हो जाएगा. ये 100% गारंटी है. और मन में जो है वो जलाते रहिए, जो जो है कि मतलब भाई अपना जो है अपन केपेबल है, अपन हो जाएगा. उतना मूर्ख बनते रहना चाहिए. देखो अगर मुझे पता भी है ना कि मेरा कैलिबर ऐसा नहीं है, मुझे पता था, लेकिन उतना मूर्ख मैं बना रहा 6 साल तक कि भाई मेरा हो जाएगा, कैसे भी करके मेरा हो जाएगा. तब भी जाके हुआ ना. अगर मैं देता ही नहीं तो कैसे होता. स्पेसिफिकली यू आर अ सेकंड जनरेशन, यू वुड बी अ सेकंड जनरेशन पब्लिक सर्वेंट. तो आपको तो अच्छा गाइडेंस आपके पिताजी से भी मिल सकता है, है ना. उनको भी पूछिए, उनको भी डिफिकल्टी रही होगी एग्जाम क्लियर करने में, ठीक है. इट्स अ गुड प्रैक्टिस. प्रेशर इज डिफिकल्ट. ये कोणी शिकवले नाही प्रिपरेशन दरम्यान. एक बार ट्रान्सफर हो जाता है तो सही में पूरा परिवार लेके उधड़पट्टी होते, इकडून तिकडून तिकडून तिकडून उधड़पट्टी होता था ना. मैं जब यवतमाल में था विद इन 6 मंथ्स मेरे ट्रांसफर हो गए थे. आफ्टर 6 मंथ आई गॉट ट्रांसफर, ठीक है. मैं ऑफिस बैठ काम कर रहा था, मेरे ट्रांसफर हो रहा है. बहुत ज्यादा दुख हुआ था. और ये सब चीज ड्यूरिंग प्रिपरेशन नोबडी टीचेस इट. पूरा परिवार लेके जो है यवतमाल से धाराशिव आना पड़ा. सब कुछ लेके आना, नए जगह में फिट होना, है ना. इट बिकम्स वेरी डिफिकल्ट. बट ये सब जो है बात का बात है. इट्स पार्ट एंड पार्सल ऑफ जॉब. इससे कुछ फर्क नहीं पड़ता, तुम भी सीख जाओगे. हर 5 साल में बदली तो होनी है, हर 2 साल में बदली तो होनी है. स्टेट सर्विस में रहोगे, हर 3 साल में बदली है. एडमिनिस्ट्रेटिव ट्रांसफर्स हैं.
2: आता आपण जे सांगितलं जे रीडिंगचे सब्जेक्ट होते, म्हणजे तुम्ही म्हटलात की पॉलिटी आहे, त्यामध्ये हिस्ट्री आहे, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स हे सगळे आहे, ते तुम्ही जे रीड करता रट्टा मारलं त्याचा आन्सर येईल. पण सर इथं स्टुडंटचं मेन प्रॉब्लेम आहे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोस्टली स्टुडंटचा प्रॉब्लेम इंग्लिश, त्याचं ग्रामर समजून घेणे, कारण स्कूलमधून तेवढं येत नाही. आणि मॅथ्सला काय आहे, ट्रिक्स वापरल्या तरच तुमचा पेपर कव्हर होऊ शकतो, अदरवाइज तिथे रट्टा मारणे हा प्रकारच नाही. तर हाऊ टू स्टडी अबाउट मॅथ्स अँड इंग्लिश.
0: नहीं देखो मैथ्स का जो है ना बहुत इजी है, बताता हूँ मैथ्स का जितना है ना, इट डिपेंड्स अपॉन योर प्रैक्टिस। सी सेट में जो लोग फेल होते हैं ना, ओनली फेल होते हैं क्योंकि प्रैक्टिस नहीं करते। इफ यू प्रैक्टिस सी सेट रेगुलरली, मैं मेरे टाइम पे, मुझे अभी पता नहीं वो है कि नहीं, अग्रवाल का एक किताब था सी सेट में, प्रीवियस ईयर क्वेश्चंस यू कैन प्रैक्टिस, जीएस में उतना फायदा नहीं होता। सी सेट में अगर आप रेगुलर प्रैक्टिस करोगे सी सेट, तो इतना कुछ नहीं है, 30% मार्क है क्वालिफिकेशन के लिए, इतना तो मुझे नहीं लगता इतना कुछ बवाल उसमें हो जाता है। और क्लास 10 स्टैंडर्ड के मैथ्स रहते हैं, ठीक है, इट इज नॉट अबाउट द डिफिकल्टी, तसा नहीं है।

0: ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर
0: FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.

रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमनारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐका वेव ॲपवर, OTT प्लॅटफॉर्मवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: प्रत्येक स्त्रीचा भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचा तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्या मध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ। जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून।

0: सुधीर फडके यांनी गायलेलं भालू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना पी सावळाराम यांची होती आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन. रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अरे संसार संसार चित्रपटासाठी सुरेश वाडकर, सुधीर फडके आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अजय अतुल यांचा संगीत साज, रचना गुरु ठाकूर यांची, लय भारी चित्रपटासाठी गात आहेत अजय गोगावले आणि सहकारी.

0: रविवारी चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:15 आणि 20 सेकंद झालेत. ऐकूया सामुदायिक गायन पाठ.
1: नमस्ते मुलांनो. अरे वा, आज तुम्ही खूपच आनंदात दिसताय. म्हणजे नवीन गाणं शिकायला मिळणार म्हणून की काय? तर आज तुम्ही जे गाणं शिकणार आहात ते प्रथम तुम्हाला लिहून घ्यायचंय, त्यानंतर ते गीत कशा पद्धतीनं गायचं ते शिकायचंय, आणि नंतर सगळ्यांनी मिळून ते गीत गायचंय. ठीक आहे ना? उघडा तर मग आपापल्या वह्या आणि घ्या बरं पेन हातामध्ये. तयार आहात ना सर्वजण? मुलांनो, जे गीत तुम्ही आज शिकणार आहात ते गीत लिहिलंय कवी कांत यांनी. कवी कांत यांचं नाव तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. कवी कांत हे गुजराती भाषेतील अतिशय लोकप्रिय ख्यातनाम

0: कवी आहेत. त्यांचं संपूर्ण नाव रविशंकर रतनजी भट असं आहे. कवी कांत हे प्रतिभाशाली आणि विद्वान कवी म्हणून ओळखले जातात. कवी कांत यांनी या गीतामध्ये अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या भारत देशाला देवभूमी असं संबोधलंय आणि या देवभूमीला वंदन करत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली आहे. जसजसे तुम्ही या गीताचे शब्द लिहून घ्याल ना, तस तशी ही भावना तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. ठीक आहे, तर मग मुलांनो आता गाणं लिहायला सुरुवात करा. सुरुवातीची ओळ लिहून घ्या बरं.
1: ओ हिंद देव भूमी,
2: ओ हिंद देव भूमी,
1: संतान सौ तमारा,
2: संतान सौ तमारा,
1: करिए मळीने वंदन, करिए
2: मळीने
1: वंदन,
2: वंदन
1: स्वीकार जो अमारा,
2: स्वीकार जो
1: अमारा.
0: लीलत, याचा अर्थ असा आहे की हे देवभूमी समान हिंद देशाची भूमी, आम्ही सर्वजण तुझीच लेकर आहोत, तेव्हा तू आमचं वंदन स्वीकार. ठीक आहे, आता दुसरी ओळ म्हणजे कडवं लिहून घ्यायचंय. आणि हो, लिहून घेता घेता ते शब्द तुम्हाला बोलायचे सुद्धा आहेत बरं का.
1: हिंदू आणि मुसलमान,
2: हिंदू आणि मुसलमान,
1: विश्वासी पारसी जिन,
2: विश्वासी पारसी जिन.
0: विश्वासी, तर इथे विश्वासी या शब्दाचा अर्थ आहे ईसाई, म्हणजे ख्रिश्चन, ख्रिश्चन धर्माचं पालन करणारा. पारसी तुम्हाला माहितीच आहे. आणि जिन या शब्दाचा अर्थ काय बरं, तर जिन म्हणजे जैन.
1: हिंदू आणि मुसलमान, विश्वासी पारसी जिन, एवी समान रीते संतान सौ तमारा, एवी समान रीते
2: संतान
1: सौ
2: सौ तमारा.
0: तर मुलांनो या ओळीचा अर्थ आता तुम्हाला कळला असेल की हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारसी जैन ही सगळी तुझी समान लेकर आहेत. आता पुढची ओळ.
1: पोषो तमे सहुने,
2: पोषो तमे सहुने,
1: शुभ खान पान बक्षी,
2: शुभ खान
1: पान बक्षी, सेवा करे बने ते,
2: सेवा
1: करे बने ते संतान सौ तमारा,
2: संतान सौ तमारा.
0: तर कवी पुढे म्हणतात, हे हिंद देव भूमी, तू खाण्या पिण्याचे उत्तम प्रतीचे पदार्थ देऊन आम्हा सर्वांचं पालन पोषण करतेस, त्याच्या बदल्यात आम्ही सर्व देशवासीय आपापल्या सामर्थ्यानुसार पुत्रवत तुझी सेवा करतो. ठीक आहे,
2: ठीक आहे.
0: आता पुढे लिहा बरं.
1: रोगी आणि निरोगी,
2: निरोगी,
1: निर्धन आणि तवंगर,
2: निर्धन
0: आणि तवंगड. माहिती, निर्धन आणि तवंगड, तवंगड म्हणजे श्रीमंत पैसेवाला मालदार, कळलं.
1: निर्धन आणि तवंगड, ज्ञानी आणि निरक्षर, ज्ञानी आणि
2: निरक्षर,
1: संतान सौ तमारा,
2: संतान सौ तमारा.
0: गुजराती मध्ये मुलांनो ज्ञानी हा जो शब्द आहे ना, त्याला मराठी मध्ये आपण ज्ञानी असं म्हणतो, म्हणजेच ज्ञानी, ज्यांनी ज्ञान संपादन केलेलं असत तो ज्ञानी. लिहिलं, आता पुढे लिहून घ्या.
1: ज्ञानी और निरक्षर, रोगी आणि निरोगी, निर्धन आणि तवंगर, ज्ञानी आणि निरक्षर, संतान सौ तमारा.
0: आता पुढे लिहून घ्या.
1: वाल्मिकी व्यास नानक, वाल्मी व्यास नानक, मीरा कबीर तुलसी,
2: मीरा

0: तुलसी।
1: अकबर शिवाजी माता,
0: अकबर शिवाजी माता,
1: संतान सौ तमारा,
0: संतान सौ तमारा,
1: सौनी समान माता,
0: सौनी समान माता,
1: सौवे समान तेथी,
0: सौवे समान तेथी,
1: ना ऊंच नीच कोई,
0: ना ऊंच नीच कोई,
1: संतान सौ तमार,
0: संतान सौ तमार।
2: या ओळीचा अर्थ सुद्धा अतिशय सोपा आहे। देवभूमी सर्वांची समान रूपातील जननी आहे आणि म्हणूनच इथे उच्च नीच असा कोणताही भेदभाव नाही। ठीक आहे, आता या गीताच्या शेवटच्या ओळी,
1: कि चाहो बधा परस्पर,
0: चाहो बधा परस्पर,
1: साहो बधा परस्पर,
0: साहो
1: बधा परस्पर,
0: परस्पर।
1: हाँ, ए प्रार्थना करे आ,
0: ए प्रार्थना करे आ,
1: संतान सौ तमारा,
0: संतान सौ तमारा।
2: लिहिलत का तुम्ही सर्वांनी? या शेवटच्या ओळीमध्ये जसं सर्वजणच म्हणतात की या सगळ्यांनी एकमेकांना आपलंस म्हणा, एकमेकांवर प्रेम करा, साहो। तुम्हाला माहिती का या शब्दाचा अर्थ? साहो म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे, तेव्हा परस्परांनी एकत्र येऊन एकमेकांना आपलंस म्हणा, मिळून मिसळून वागा। हे देवभूमी तुझी ही लेकर एवढीच प्रार्थना करतायत कि एकमेकातलं हे प्रेम, आपलेपणा, मिळून मिसळून वागण्याची भावना, या सगळ्या गोष्टी प्रत्येकामध्ये अशाच टिकून राहू देत। तर हे सुंदर गीत तुमचं लिहून झालेलं आहेच, पण मुलांनो गाणं म्हटलं कि ते गाणं आलंच नाही का? तेव्हा आता हसमुख भाई पाटडिया तुम्हाला हे गीत शिकवण्यासाठी इथे उपस्थित आहेत। हसमुख भाई, या मुलांना हे गीत कसं गायचं ते तुम्ही शिकवा।
3: बच्चो, ये गीत राग जौनपुरी पे आधारित है, तो गीत सीखने से पहले आरोह अवरोह गाते हैं।

0: घरी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणून बघा आणि हो तुमच्या दोस्तांना पण शिकवा. नमस्ते.
1: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आताच आपण ऐकला तर आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेत. ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात रसिको आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. एखादी गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांचा हातभार लागलेला असतो. अनेकांची मेहनत, बुद्धी, युक्ती आणि काम करण्याची पद्धत कारणीभूत ठरते

ती एखाद्या कलाकृतीच्या यशस्वी निर्माण कार्यात. भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक नामवंत कलाकार आहेत, त्यांनी या सृष्टीच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे. चित्रपटांची निर्मिती ही अतिशय क्लिष्ट असते. कथा, पटकथा, कलाकारांचा अभिनय, गीतकार, संगीतकार, गायक कलाकार या सगळ्यांच्याबरोबर पडद्यामागं काम करणारे अनेक कलाकार असतात, त्यांची नावं आपल्याला कधीच कळत नाहीत. ते लोक फारसे आपल्या समोर देखील येत नाहीत. या सगळ्यांचा रिंग मास्टर असतो तो म्हणजे दिग्दर्शक. बॉलिवूडमध्ये अशा अनेक निर्मिती संस्था आहेत ज्या आपल्या मनोरंजनासाठी चित्रपटांची निर्मिती सातत्यानं करत असतात. आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात आपण धर्मा प्रोडक्शनबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील काही गीतं ऐकणार आहोत, कारण आज धर्मा प्रोडक्शन 50 वर्ष पूर्ण करून पुढची वाटचाल करत आहे. सुप्रसिद्ध निर्माते यश जोहर यांनी 1976 साली धर्मा प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था स्थापन केली. चित्रपट निर्मिती आणि वितरण ही महत्वाची दोन कार्य या संस्थेतर्फे केली जातात. 1980 साली प्रदर्शित झालेला राज खोसला दिग्दर्शित दोस्ताना हा चित्रपट, या चित्रपटातील गीतांना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: धर्मा प्रोडक्शन ही संस्था अनेक दर्जेदार चित्रपटांच्या निर्माण कार्यात सातत्यानं काम करणारी नावाजलेली संस्था आहे. अनेक नामवंत कलाकारांना घेऊन आजवर चित्रपट या निर्मिती संस्थेनं तयार केलेले आहेत. यश जोहर यांचा मुलगा करण जोहर यांनी पहिल्यांदा दिग्दर्शित केलेला 1998 साली प्रदर्शित झालेला चित्रपट कुछ कुछ होता आहे. शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांच्या दमदार अभिनयानं नटलेला, संगीतकार जतीन ललित यांच्या सुमधुर गीतानं बहरलेला हा एक रोमॅन्टिक चित्रपट. माय बेस्ट फ्रेंड वेडिंग या इंग्रजी चित्रपटाची आठवण करून देतो. साना सईद हिनं केलेली छोट्या अंजलीची भूमिका आणि राणी मुखर्जी यांच्या छोट्याशा भूमिकेतला पण लक्षात राहण्यासारखा अभिनय. धर्मा प्रोडक्शनला अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला सुपरहिट चित्रपट कुछ कुछ होता है.

रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. गाजारे मराठी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, 2001 साली अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, ऋतिक रोशन आणि करीना कपूर यांच्या सशक्त अभिनयानं नटलेला कभी खुशी कभी गम हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. करण जोहर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट यश जोहर यांची निर्मिती होती. इट्स ऑल अबाउट लव्हिंग युअर फॅमिली अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट भारतीय संस्कृती, परिवार, समज गैरसमज अशा आशयाचा होता, जो विशेष गाजला. परिवारातील सदस्यांचं एकमेकांशी असणारं नातं सांगणारा हा चित्रपट. जर्मनी इथं थिएटरमध्ये रिलीज झालेला हा पहिला भारतीय हिंदी चित्रपट ठरला, तसंच जास्तीत जास्त कमाई करणारा देखील. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जवळपास 18 ते 19 सेट्स उभे करण्यात आले होते. चित्रपटाचा पहिला भाग भारतात आणि नंतरचा काही भाग लंडन इथं चित्रित करण्यात आला. थेम्स नदीचा काठ तसंच वेल्स मिनियम सेंटर इथं अनेक लोकेशन्सवर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. त्याचबरोबर इजिप्तच्या कैरो इथल्या पिरॅमिड्सच्या पार्श्वभूमीवर देखील एका गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलेलं होतं. तेच गाणं आता आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या आवाजात.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

11 ऑगस्ट 2006 रोजी कल भी अलविदा ना कहना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा अशा दमदार कलाकारांच्या संचातला हा चित्रपट म्हणजे एक म्युझिकल रोमॅन्टिक चित्रपट होता. करण जोहर, शिवानी भतीजा, निरंजन अय्यर यांची कथा, जावेद अख्तर यांची गीतरचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, फराह खान यांचं नृत्य दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलेलं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील काही लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाची टॅगलाईन होती, अ लव्ह दॅट ब्रोक ऑल रिलेशनशिप्स. जगभरातील सुमारे 1200 चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवण्यात आला आणि भारताबाहेर जास्तीत जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला.

कवी अलविदा नाक यांना या चित्रपटातील या गीताबरोबरच गातारे नरातील हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण मध्यमलहरी 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglyakashvani@gmail.com sanglyakashvani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी नीला सत्यनारायण यांची रचना रवींद्र बिजोळ यांच्या आवाजात।

रवींद्र बिजुरे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण काही क्षणात.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ, आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर.

0: बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्यसंमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैत्रिणीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे, तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला, ज्ञानदेवाच्या ओव्यातून औलावला, तुकारामांच्या शब्दात भक्तिरंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात,

0: काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता, या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
1: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनीतळतेचा पारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेच्या मागितला उशाप. मी वसेन जिव्हे वरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हे वरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नावाने गेला जिंकून काल. कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले, कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले, विरहगीत यक्षाचे अजरामर जगी आ झाले. शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबन घेते गात्र. तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंक. भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: अतिशय सुंदर कविता. महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली. कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेश वाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो. आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही, तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे. धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे. आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते. कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं. त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी. कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे. आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे. अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, कुठे निघाले कशी निघाले कोणी न जाणे. अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी. कळेनाच गारुड मनावर कसले आहे, कळेनाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी. विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव. टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव. आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते, ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती समतेची, प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बरं. प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात, त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात. पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही.
2: वारी असाच या वारीत मी सामील झालोय, पण मी काही कोणी वारकरी नाही. माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही, कपाळावर गंध वा बुक्का नाही, मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही, पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही, असाच केवळ

या वारीत मी सामील झालोय. केवळ कुतूहल आणि औत्सुक्य आहे माझ्या मनात आणि शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात. असाच या वारीत मी सामील झालोय. तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत, तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत. शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव. डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा आणि मुखामध्ये

0: केले स्वागत.
1: उपछन
0: शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव. डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा आणि मुखामध्ये त्याचे नाव. ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग. ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग. कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग.
1: छान छान.
0: शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून. शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून. बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून. तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी. तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी. या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी. या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी.
1: वा वा वा. खूप छान. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते. माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो. खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले. आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे. मेघदूतमधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे. आता पाहूया वारीचे आणखी एक रूप माझ्या कवितेतून. वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद, आणि हाच अनुभव मी आता सादर करते. ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी. देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भवताल विठू रंगी. दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही मेळा त्याच्या पाशी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, आषाढाची वारी येता दारी, रूप सावळे से उभे विटेवरी, रूप सावळे से उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी.
0: वा.
1: चंद्रभागा गाते जनीचे अभंग, चंद्रभागा गाते जनीचे अभंग, कीर्तनात दंग भागवत, ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले, हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची. प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी.
0: छान.
1: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही हा, तो रंग उधळतो, गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
2: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंबट पोरे दारा पुढती आले, काळ्या मेघावरून लखलख वीज परतून गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतून

0: गेली. कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली. त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले. त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले. ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी. डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी. या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी. हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय. हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय. वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय. सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज. सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज. पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस. पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस.
1: गोड गोंडस कविता. पाऊस कोसळून गेला धरती न्हाऊन निघाली. पानापानांवर मोत्यांची उधळण झाली. आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरली आहे. ऋतूंची ही एक भाषा असते हा. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो. आषाढ ओम देतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत. गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं. कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे. कविता क्षीरसागर यांची ही कविता. थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही. ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची. शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची.
2: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी. उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी. उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी. उशिराच ये सूर्य आकाश द्वारी, प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. घरा भोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले. घरा भोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले. अशी जीवघेडी जरी फार थंडी, उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. दुपारीस जादू उन्हाची पसरते. दुपारी सजादू उन्हाची पसरते. धरेला जणू बाहुपाशात घेते. कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा. कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा. उमलती फुले अन गुलाबी गुलाबी. हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी. लवंडून देते कुणी रंग गगनी. लवंडून देते कुणी रंग गगनी. हळू सांज येते मुक्या पावलांना. लपेटून वारा तनु थरथरेही. लपेटून वारा तनु थरथरेही. उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे. ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे. शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे. जरी थंड वाटे तरी ऊब मिळते. जरी थंड वाटे तरी ऊब मिळते. अशी ऊब असते गुलाबी गुलाबी. हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: मला जर गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे. हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते. निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो. म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता. त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा. कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता. मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो नाही का.
3: अगदी खरे, अगदी खरे.
1: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा. आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या

0: पाण्याचा आनंद साजरा करतो. पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून. कविता ताई ऐक. मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंगप्रयात, आणि आता मी सुमनदार माला लिहिलेली.
1: अरे वा, फेवरेट,
0: अतिशय आवडत. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटलाय कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी पालवी कोण नखलून गेले.
1: वा वा,
0: कशी पालवी कोण नखलून गेले. मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा नकोशा क्षणांचेच येती तिथे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही, जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा.
1: वा वा,
0: तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू, तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू. कधी भासलो ना जरी वेगळे तुझेही बरसणे नि माझे तरसणे. जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे, म्हणूनी जरा ढाळते आसवे. मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, म्हणूनी जरा ढाळते आसवे. मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. जगाला कधी तू न समजून देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. मंडळी, आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही, तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो. काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून.
2: कवितेचं नाव आहे पाऊस. मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, बाष्पजलाने मंथर किमया केली वरती. काळ जातली ओल नभाला कळली पुरती. संध्याकाळी दूत मुराळी वळीव आला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली. भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली. चराचराला ओलसरीचा आनंद झाला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला.
1: सुरेख.
2: खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली, खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली. खिल्लारांनी मागे परत धूम ठोकली. रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले. तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे. जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर.
1: वा वा वा,
2: व्यापून जातो असा पयोधर जीव.

0: आशिवान वाजत गाजत मेघ नबीचा धावता आला व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाला वाजत गाजत मेघ नबीचा धावता आला.
1: सुरेख सुरेख खूप सुंदर. पाऊस कोसळला, धरती तृप्त झाली, आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली. अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते. पायाखाली मऊ गवत असावे, डोक्यावर झाडाची सावली असावी आणि श्वासाश्वासागणी निसर्ग आपल्याशी बोलत राहावा. माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता.
0: वा वा.
1: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक.
2: पानांची ही सळसळ रोज देई आवतन, पानांची ही सळसळ रोज देई आवतन, चल सये चाल सये ठेका आमच धरून.
1: बर.
2: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते. उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, घालवते सारा शिण पाखरांची किलबिल. वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर. अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श.

0: लग बग रानसार विसावत अंधाराच्या मिठी रानसार विसावत अंधाराच्या मिठी हळूहळू महालात शेतू लागे ज्योती चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा एक एका पानावर उजेड शहारा पान पान उजळता झाड उजळते पान पान उजळता झाड उजळते शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते उजळून जाती वाटा चमचमे झाड उजळून जाती वाटा चमचमे झाड बुट्टीदार जर तारी नदीचा पदर भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद ऐल तीर पैल तीर कोण घेई साध
1: वा वा वा
0: काजव्याच्या काळजात लक लक होते काजव्याच्या काळजात लक लक होते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते
1: सुरेख सुरेख सुरेख धन्यवाद मंडळी कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही मंडळी काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर्मनाकडे वळतो निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो त्या संवादाला कधी छंद लाभतो कधी मुक्त छंद आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार
0: खरे
1: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची गझल सादर करते
0: इर्शाद
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी
0: वा वा
1: खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी आणि शेर आहे शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी आणि शेराई कविता ताई हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी प्रणिता शेर पहा छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी मंडळी
0: मस्तच
1: गझल संपते पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतः

0: पूर्वी चाललेला संवाद स्वाभिमान संघर्ष वेदना आणि प्रकाश शोधण्याशी ती धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
1: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचं बघा
2: इर्शाद.
1: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य. नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू, मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की, इथे पोचल्यावर मला उमजले की, उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्या तपरका, दिसे चेहरा एक ऐन्या तपरका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
2: इर्शाद.
1: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्या प्रमाणे.
2: हसले गझल.
1: न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
2: एक सुरेख सुरेख सुंदर भुजंग प्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कुंभात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
3: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, किती दानव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून ये.

0: येते म्हणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना.
1: बर.
0: कशी गोडी आंब्यात येते कळेना, कळेना कशी चिंच गाभूळते. कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी. अशी मोहरूनी फुले रातराणी मिटतात अन कमळाची दले. आकाश उठता पेटू नसारे चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला. अबोलीसना गंध कोणी दिलेला गुलाबास असती काटे जरा. पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते वेलीसना पिंपळाची जरा.
1: वा वा वा.
0: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अन वाऱ्यावर. येता झऱ्याला झुळझुळ पाणी रानात रुजवी रसांचे स्वर.
1: वा वा वा.
0: कितीदा भुईला माती म्हणावे. कितीदा भुईला माती म्हणावे अशी माय नाही कुठे पाहिली. माती मधून रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी. माती मधून रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी वनी
1: सुरे सुरे. मंडळी, मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता. बरोबर आहे ना?
2: अगदी.
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो. कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाही, त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात. काही नाती काळाच्या पलीकडे जातात, काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात. अशाच एका हळव्या सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची. कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर. लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही. लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही जे नसते लिहायचे ते लिहून जाते. जे नसते लिहायचे ते लिहून जाते अनिवार्य तुझी सय होते. तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी. तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी बाहूत तुझ्या मिटणारी. तू मेघ आर्द्रता भरला. तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी मी विद्युत बागडणारी.
2: वा वा.
1: मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे. मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे तू मावळतीचे देणे. मी सर कोसळती मला न ठाव तराणे. मी सर कोसळती मला न ठाव तराणे तू अव्यक्ताचे गाणे.
2: सुरेख.
1: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची. ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती. पुंजके ढगांचे डोळा उतरून येती ओढाळ किती सांगाती. मी कुठे नेमकी आहे समजत नाही. मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही. मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाचे नागवाही हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर. हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर राहू दे माझ्यानंतर. राहू दे माझ्यानंतर.
2: सुंदर.
1: धन्यवाद. मंडळी, कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही. उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते. खिडकीवर बसलेले एखादे पाखरू, वेलीवर उमललेले छोटेसे फूल, मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात. जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते? फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते. अशा साध्या सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा.
3: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते. पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते दुर्लक्षण ती उठल्यावरती पेपर वाचत बसते. वाऱ्यावर मृदगण

0: पसरतो वळवाची सर येता, वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता.
1: अगदीच.
0: किती दिसांनी वेली वरती फूल उमलले असते, किती दिसांनी वेली वरती फूल उमलले असते, सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते. खिडकी वरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, खिडकी वरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, निवंचनांच्या तंद्री मध्ये ध्यान कडे नसते.
1: अगदी.
0: उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी.
1: बरोबर.
0: कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते, कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते, छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते.
1: खरं.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा. राजू.
1: बरोबर.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा, परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: अगदी अगदी.
0: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: किती साधी गोष्ट असते, पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो. आयुष्यातल्या गोष्टी पण आपल्या त्याकडे लक्षच नसतं. खूप सुंदर कविता,
2: खूप छान.
1: मंडळी, लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे. आकाशात दाटलेले मेघ, काळी सुपीक माती, विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस. सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो, आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात नाहून आलेला दिसतो आहे. जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे. ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता, ज्यामध्ये भक्ती, निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी.
3: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, विठोबाचा रंग मेघा आवडला होता. रंग घेतला जरासा मेघान चोरून, रंग घेतला जरासा मेघान चोरून, अचानक त्याचे आले काळीज भरून. हसला गाला तर विठू कळताच चोरी, हसला गाला तर विठू कळताच चोरी, चोरलेला रंग नाही घेतला माघारी. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, हृदयात खळबळ कालवा कालव. समजेना मेघास हे दाटू नका येते, समजेना मेघास हे दाटू नका येते, विठोबाच्या रंगामध्ये असे काय.
1: सुरेख.
3: माती संगे झाली भेट झरताना धारा, माती संगे झाली भेट झरताना धारा, कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, बीजासाठी सारे काही विठोबाची. भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, पानाआड खुदकन कळी हसताना, मेघ होतो वारकरी बुक्का पसरतो, मेघ होतो वारकरी बुक्का पसरतो, आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो. आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो.
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना. मंडळी, भक्तीच्या या ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया. गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील. आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्या

0: चे कारण पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी घेते लोळण. ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती. ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती. मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारा. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे वण. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. जेव्हा पासून मना समाजा श्रीरंगाची झाली लागण. आणि पुढचा शेर आहे का
1: इर्शाद.
0: दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. आणि कत्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण. आणि कत्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण.
1: सुरेख सुरेख
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण.
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल. आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण.
2: बरोबर.
1: प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर.
2: वा सुंदर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. करते. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे. नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधून. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधून. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. चांगुलपण हे जगासैथल्या मानवेल सांगा कुठवर. सांगुलपण हे जगासैथल्या मानवेल सांगा कुठवर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक

0: झाली सुंदर आपसुक झाली सुंदर.
1: वाह छानच, खूपच सुरेख.
0: धन्यवाद मंडळी. आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे, पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते, ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली, आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली, वारीच्या भक्तिरंगात न्हालो, पावसांच्या सरींमध्ये भिजलो, निसर्गाच्या कुशीत विसावलो, गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्य स्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता, कविता क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता, या तीनही प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील, ऋतू बदलत राहतील, शब्द नवे जन्म घेत राहतील, आणि कविता ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
1: धन्यवाद
2: सख्यांनो. कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल. मुलांना खेळायला बागारायच्या नाही.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र.
4: वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून श्रोते आता मी सहक्षेपित केला. दुपारचं 1:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो, आज मी तुम्हाला नटरंग

आणि पिंजरा या दोन सिनेमांमध्ये ज्या लावण्या आहेत ज्या खूप सुपर डुपर हिट झाल्या, म्हणजे पिंजरा हा, ह्यातल्या लावण्या मी तुम्हाला ऐकवणार आहे. पिंजरा हा पहिला मराठी तमाशाप्रधान सिनेमा जो रंगीत होता, पहिला रंगीत सिनेमा व्ही शांताराम यांचा होता. आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जी जगदीश खेबूडकरांनी गाणी जी लिहिलेली आहेत, जी ज्या लावण्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर तशाच लावण्या आणि तसा सुपर डुपर हिट असा सिनेमा म्हणजे इतक्या वर्षानंतर नटरंग. आणि त्यावेळेला या दोन्ही सिनेमांची खूप चर्चा झाली होती. पिंजरानंतर एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असा तमाशा प्रधान चित्रपट म्हणजे पिंजरानंतरचा हा नटरंग. या दोन सिनेमातल्या आज मी तुम्हाला लावण्या ऐकवणार आहेत. सुरुवातीची ही प्रार्थना आहे नटरंगासाठी केलेली. अजय अतुल यांनी ती गायली आणि नटरंग या सिनेमासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेली आहे. गुरु ठाकूर यांनी ती लिहिली. नटरंग या सिनेमातली सगळी जी गाणी आहेत म्हणजे ज्या लावण्या आहेत त्या सगळ्या गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या आहेत आणि संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी. आणि पिंजरा या चित्रपटातल्या सगळ्या लावण्या ज्या आहेत त्या जगदीश खेबूडकरांनी लिहिलेल्या आहेत आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

नटरंग या सिनेमातली ही प्रार्थना होती. नटरंगासाठी केलेली गुरु ठाकूर यांनी ही प्रार्थना लिहिली होती आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केली होती. मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी आणि चौफेर वाटचालीतला माइलस्टोन म्हणून ओळखला जाणारा व्ही शांताराम प्रॉडक्शनचा सिनेमा म्हणजे पिंजरा. म्हणजे जवळजवळ आज या सिनेमाला 55 वर्ष पूर्ण म्हणजे झालेली आहेत. 31 मार्च 1972 साली हा सिनेमा पुण्यामध्ये प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याचा आशय, त्याचं सादरीकरण, अभिनय, गीत, संगीत, नृत्य ह्या सगळ्यांवरती आधारित असलेला हा चित्रपट अतिशय प्रचंड लोकप्रियता या सिनेमाला मिळाली आणि या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक सुद्धा चित्रपती व्ही शांताराम हे होते. म्हणजे मराठी सिनेमातला सिनेमासृष्टीतला हा पहिला यशस्वी रंगीत सिनेमा म्हणून सुद्धा पिंजरा या सिनेमाची विशेष अशी ओळख आहे. पिंजरा त्यो कुणाला चुकलाय, अहो माणसाचं घर तरी काय असतं, त्यो बी एक पिंजराच की. हे तत्वज्ञान आपल्याला रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातली एक नर्तकी आणि व्यक्ती मेली तरी चालेल, समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत या महान तत्वावर अतिशय निर्मळ आणि प्रामाणिक श्रद्धा असलेला एक शिक्षक.

पिंजरा या सिनेमाची विशेष अशी ओळख आहे. पिंजरा त्यो कुणाला चुकलाय? अहो माणसाचं घर तरी काय असतं, त्यो बी एक पिंजराच की. हे तत्वज्ञान आपल्याला रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातली एक नर्तकी आणि व्यक्ती मेली तरी चालेल, समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत या महान तत्वावर अतिशय निर्मळ आणि प्रामाणिक श्रद्धा असलेला एक शिक्षक माणूस. या दोघांची संघर्षाची कथा म्हणजे हा पिंजरा सिनेमा. प्रचंड म्हणजे प्रचंड लोकप्रियता या सिनेमाला मिळालेली होती.

अडचणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापुरातला घाशा गुंडाळला आणि ते मुंबईला जायला निघाले. मनात प्रचंड कल्लोळ, घुसमट, कालवा कालव आणि त्या गाण्यांचे बोल सतत त्यांच्या मनात, कानात, डोक्यात घुमत होते. आणि मुंबईला पोचेपर्यंत त्यांना एक इतकी भन्नाट चाल सुचली आणि मग ते आल्या पावली परत फिरले, असा हा कलंदर कलाकार. परत त्यांनी कोल्हापूर गाठलं आणि दिग्दर्शक शांताराम बापूंना त्यांनी ती चाल ऐकवली.

वाघ्या आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होत पिंजरा या सिनेमातलं सुरुवातीचं. आठवतं तुम्हाला? तुम्हाला सिनेमा आठवत असेल हे गाणं ऐकून, नाही का? आणि आणखी एक ना, ह्या सिनेमातला एक किस्सा आहे, म्हणजे घडलेली घटना आहे. तुला नाही जमणार हे गाणं 25-30 साली झाले आता, आणि आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला, मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते. असा सण

तशो थो ही चाल होती आणि तो कलंदर तो महान कलाकार म्हणजे महान संगीतकार राम कदम आणि चित्रपट अर्थातच पिंजरा.

0: गीतबहार कार्यक्रम इथेच संपला. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावा सेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
2: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला शेतकरी युवा वर्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नवोन्मेषक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्व

0: पूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 मॅक्स 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे

अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं, अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष केलं जाऊ शकतं, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: नांदेड जिल्ह्यातल्या 27,77,000 मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास प्रत्यक्ष सुरुवात. नांदेड इथल्या राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
1: नांदेड जिल्ह्यात 30 जून पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. जिल्ह्यात 27,77,073 मतदारांची बीएलओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले. या निवडणुकीत राजूरकर यांना 451 मतांपैकी 339 मतं प्राप्त झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांना 5 मतं मिळाली. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी इथं श्री गुरु गोविंद सिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची शासनानं गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीवरून आलेल्या 4 सदस्यीय समितीनं या पुलाची पाहणी केली. उड्डाण पुलाची संरचनात्मक स्थिरता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. 12 जुलैपर्यंत नांदेड परिमंडळात कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 3,06,218 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट वीज मीटर पूर्णतः सुरक्षित असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याद्वारे ग्राहकांना अचूक आणि वेळेवर वीज बिल देणं शक्य होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 12 जुलै रोजी नांदेडमध्ये झालेल्या बैठकीत महिला सक्षमीकरण अनुषंगानं महिलांच्या विविध समस्या, सुविधांची उपलब्धता, उद्भवणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. या मदत कक्षात महिला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिला नायब तहसीलदार, विधी अधिकारी, सहायक महसूल अधिकारी आणि महसूल सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि

0: पेपरलेस करण्याच्या उद्देशानं सर्व विभागांनी आता ई ऑफिस प्रणालीद्वारे फाईल आणि टपाल व्यवहार करावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केलं आहे. या अनुषंगानं जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासकीय ईमेल आयडी तयार करण्यात आले आहेत. ई ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या 11,166 थकित कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. पात्र शेतकऱ्यांवरील थकित कर्जाची एकूण रक्कम 95,92,00,000 रुपये इतकी आहे. लग्नात अख्ख्या गावाचा विमा उतरवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या पेटकर कुटुंबियांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं. कंधार तालुक्यातल्या बहादरपुरा इथं विवाह सोहळ्यानिमित्त पेटकर परिवारानं संपूर्ण गावाचा विमा काढण्याचा अभिनव उपक्रम राबवला. बहादूरपुरा इथल्या तब्बल 3,500 नागरिकांचा अपघाती विमा उतरवण्यात आला. गावातील नागरिकांना भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास आर्थिक आधार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात 11 जुलैपासून जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे 2 जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर हे मुख्य घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहामध्ये पुरुष आणि महिलांसाठी सुरक्षित नसबंदी, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवांसह समुपदेशनही केलं जात आहे. एकल महिला धोरणासाठी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावं यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय, सूचना आणि प्रस्ताव लवकरात लवकर नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत 17 ते 26 जून या कालावधीत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नशामुक्त सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण महाराष्ट्रातील संतांचा परिचय करून देणारी भक्ती गाता ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. भाग पहिला.
1: ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नकळत पण खरं तेच संत बहिणाबाई लिहून गेल्या. महाराष्ट्रात वारकरी पंथाचा पाया तर संत ज्ञानेश्वरांनीच रचला, पण त्या पायामध्ये लोकहितासाठी गहनगूढ नाथ परंपरा लोपवणारे महासमन्वयक होते संत निवृत्तीनाथ. त्यांच्या मौनाचे पडसाद ऐकू येत नाहीत, पण एका विलक्षण वादळाचे अवधूत नाद त्यांना शोधताना गुंजत राहतात ते संत निवृत्तीनाथ. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारळ चोजविले. गहिनीनाथांचं लक्ष केव्हापासूनच निवृत्तीकडे होतं, अगदी त्यांच्या जन्माच्याही आधीपासून, जो शके 1190 साली झाला. शालिवाहन शके 1190 निवृत्ती आनंद प्रकटले. समकालीन संत जनाबाईंनी हे सर्व ग्रथित करून ठेवलं आहेच. त्याआधीही दोन पिढ्या त्यांचे आजोबा गोविंद पंत यांनी गहिनीनाथांकडूनच दीक्षा घेतली होती. पुढे तीव्र वैराग्यवृत्तीचे त्यांचे वडील विठ्ठलपंत एका कालविलक्षण आवर्तात सापडले.

0: संन्यास घेतल्यावर गुरु आज्ञेमुळे पत्नी रखुमाबाईंसह प्रपंचात परतले आणि या चारी भावंडांच्या जन्मासोबत भयंकर लोकक्षोभाला सामोरे गेले। हे सगळं कथानक महाराष्ट्राला माहिती आहे। विठ्ठलपंत या परिस्थितीत सहपरिवार त्र्यंबकेश्वराला तीर्थाटनाला आले। ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतानाच वाघ समोर आल्याने निवृत्तीनाथ आणि इतरांची ताटातूट झाली। इथेच वाट चुकून एका गुहेत शिरलेल्या निवृत्तीला गुरु गहिनीनाथ भेटले आणि त्यांनी निवृत्तीला ज्ञान दीक्षा दिली। निवृत्तीनाथांचं सगळं आयुष्यच 23 वर्षांचं। आई वडील सनातनी समाजाने दिलेलं देहांत प्रायश्चित्त घ्यायला लहान मुलांना सोडून प्रयागच्या त्रिवेणी संगमाकडे रातोरात निघून गेले। त्यावेळी त्यातील सर्वात मोठ्या निवृत्तीनाथांचं वय असेल फक्त 9-10 वर्ष। ज्ञान दीक्षा आणि लगोलग ही अग्निपरीक्षा, चारीकडून लोकनिंदेचा बहिष्काराचा वणवा, इतक्या लहान वयात आलेलं आपल्याहूनही लहान 3 अलौकिक प्रतिभावंत भावंडांचं पालकत्व आणि याही परतं विश्वचिंतन, हे अपार विस्तारलेलं पालकत्व निवृत्तीनाथांनी जीवापाड जोपासलं। कसा असेल तो दिनक्रम? या परिस्थितीत जी सर्वात लहान बहीण मुक्ता ती फक्त 4 वर्षांची होती। फक्त तिच्या शब्दात ते दिवस ठिणगीसारखे लखलखतात, बाकीची भावंड तर स्वतःबद्दल मौन बाळगणारी। मात्र मुक्ता लिहिते, झडझडो न जाती मागे वळोन न पाहती, तात आणि माता गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपानं मज लागी, इतके जीवघेणे शब्द। डोळ्यासमोर येतं सिद्धबेट, लखलखीत मध्यान्न, त्यातच आसमंत झोडून काढणारं धुळीचं विवर्त, गाव शिवाराबाहेरच्या तापलेल्या मलूल रानातलं एक बहिष्कृत विपन्न खोपट आणि आतून येणारे मनस्वी रुसण्या हसण्या बोलण्याचे बालकिशोरपण व्युत्पन्न स्वर, तीनही भावंडांचे गुरु निवृत्तीनाथ, हे एक दुहेरी लाघवी नातं आहे। तुझा तुची थोर, तुझं नाही पार, आमुचा आचार विठ्ठल देव, न दिसे दुसरे निर्धारित खरे, श्री गुरु विचारे कळले आम्हा, तव तू संपन्न आमुसे हो धन, सांगितली खूण निवृत्ती देवा, असं सोपान देव म्हणतात। तर प्रारब्ध संचित आचरण गोमटे, निवृत्ती तटाके निघालो आम्ही, निवृत्तीच्या तटातटावरून आम्ही निघालो, असा श्लेष मुक्ताई साधते। असे दोन्ही छोट्या भावंडांच्या शब्दात त्यांच्या दैनंदिन जीवनातले निवृत्तीनाथ लाघवीपणे साकारत जातात।
1: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. वेलवर्गीय भाज्यांमध्ये काकडीचं स्थान महत्वाचं आहे. काकडीपासून भरपूर उत्पादन घेता येतं. काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानातील पीक आहे, परंतु जास्त पावसात हे पीक चांगलं येतं. शेतातील मांधावर आणि मिश्र पीक म्हणून लागवड केली जाते, आंतरपीक म्हणून लागवड केली जाते, बागायती क्षेत्रामध्ये स्वतंत्ररित्या सुद्धा याची लागवड केली जाते. काकडी दोन्ही हंगामात घेतलं जाणारं पीक आहे. खरीप हंगामासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. मातीचं पृथक्करण करून आम्ल तपासणी करणं आवश्यक आहे, म्हणजे सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन यासाठी फायदेशीर ठरते. काकडी उष्ण हवामानात चांगली येते. भरपूर उत्पादन देणारी ही भाजी आहे. उगवणीच्या वेळी 11 अंश तापमान आणि उगवणीनंतर 24 अंश तापमान चालतं. भरपूर सूर्यप्रकाश, कोरडी हवा काकडीच्या फळधारणेसाठी उपयुक्त असतं. जास्त दलदल आणि आर्द्रतायुक्त हवामान काकडीच्या पिकाला मारक ठरतं. यामुळे काही किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. खोल नांगरट कुळवट करून सऱ्या पाडाव्या. सऱ्या सरळ, खोल आणि भक्कम असाव्या. सऱ्यांच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला बियांची पेरणी करावी. दोन सऱ्यांमध्ये साधारण 60 सेंटीमीटर अंतर ठेवावं. सरी पद्धतीनं लागवड केल्यास किफायतशीर उत्पादन येतं. सऱ्यांमुळे वेल किंवा फळं खराब होत नाहीत, फळं सडत नाहीत, सरीतून पाणी पाजण्याचं काम सोपं होतं, तसंच इतर खर्चही वाचतो. ठराविक अंतरावर आळी करून त्यात बिया टोकण करतात. अळ्यांसाठी

खड्डे पाडले तरी चालतात. यामध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा. आळी पद्धत थोडी खर्चिक असते कारण पाणी देण्यासाठी स्वतंत्र मजूर व्यवस्था करावी लागते किंवा स्वतः पाणी घालावं लागतं, म्हणजे वेळ आणि खर्च वाचू शकतो. काकडीच्या दोन ओळीतलं अंतर साधारण 1.5 ते 2.5 मीटर असावं. दोन वेलातलं अंतर 50 ते 100 सेंटीमीटर असावं. यासाठी जमिनीचा प्रकार, काकडीचा वाण आणि हंगाम याचा विचार करून अंतर ठरवावं. योग्य बियाण्याची निवड करून पेरणीपूर्वी शिफारसीनुसार औषधामध्ये बिया चोळून घ्याव्या. दाट लागवड झाली असेल तर त्याची विरळणी करावी. निरोगी रोपं ठेवून बाकीची उपटून टाकावी. कोकणामध्ये लागवडीसाठी खड्डे पद्धत वापरावी आणि खड्डे भरून उंचवटा करावा. आडवी उभी नांगरट करणं आणि त्यानंतर पाटे मारून जमीन बारीक करून शेतातील कचरा सड काढून टाकावे. जमीन भुसभुशीत करूनच त्यामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावं. हेक्टरी 25 ते 30 टन शेणखत वापरावं. नंतर सऱ्या पाडून लागवड करावी. समतोल खतांचा पुरवठा करून पाण्याची व्यवस्थाही योग्य होणं महत्वाचं आहे. काकडीची मुळं फारशी खोल जात नाहीत, मात्र जमिनीच्या वरच्या भागावर सतत खुरपण करावी लागते. त्यामुळे तणांचा नाश होतो आणि जमिनीला भेगाही पडत नाहीत. वेलांना आधार दिला किंवा छोटा मांडव घातल्यास उत्पादनात वाढ होते. काकडीचं पीक जमिनीवरही चांगलं घेता येतं. काकडीला पाण्याचा उपद्रव होऊ नये म्हणून वाळलेलं गवत आणि काड्यांचा वापर करावा. गवत आणि काड्या वावरामध्ये पसराव्या, यामुळे किडींचाही प्रादुर्भाव होणार नाही. काकडीचं फळ साधारणपणे 35 ते 40 दिवसांनी येतं. दर 2-4 दिवसांनी त्याचा तोडा करावा. हेक्टरी 100 ते 160 क्विंटल उत्पादन घेता येतं.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उल्लेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका. कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो. म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांधे ह्याच्यामध्ये लाल पुरड येणं, पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरड तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात, तर ते जनरली असतात की तुमची थंडी म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने, हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतो टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी.

0: वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील, ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात, अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकार शक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिस पासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोते, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळ यांचं, ऐकूयात ही माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण हे योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुऊन आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला

पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जेवणासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा.

विलंबित खेळाची बंदी जुमरा तालात आहे, द्रुतबंदीश तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार.

आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार श्रोते आता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद

0: परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही एनडीए आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि प्रसादान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जलाराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुसच्या समुद्रनदीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यक्रम

0: संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: रॉयटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची सायंकाळी प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोते हो, धनश्रीचा नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: यात सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत आराधना या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं मेरे सपनों की रानी हे गीत. आनंद बक्षी यांची रचना असलेलं सुंदर हिंदी चित्रपट गीत आता आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि किशोर कुमार यांचा स्वर असलेले हे गीत आत्ताच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढील गीत आपण ऐकणार आहोत अनाडी या चित्रपटातलं. सुप्रसिद्ध गायक मुकेश यांच्या स्वरातील गीत हे आत्ता आपण ऐकणार आहोत. गीतरचना आहे शैलेंद्र यांची आणि संगीतबद्ध केलेलं आहे शंकर जयकिशन यांनी.

अनारकली या हिंदी चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गायिका होत्या लता मंगेशकर, रचना होती राजेंद्र कृष्ण यांची आणि संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. यापुढील गीत आहे अभिमान या चित्रपटातील.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुंदर गीत आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. हे गीत शब्दबद्ध केलं होतं मजरू सुलतानपुरी यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मानसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमनारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐका वेव ॲपवर, OTT प्लॅटफॉर्मवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आंधी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. गुलजार यांनी शब्दबद्ध केलेलं आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकणार आहोत.

हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलत. स्वर होता किशोर कुमार यांचा, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी, निर्मिती केंद्र पुणे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 6:00 हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: संध्याकाळचे 5:31 झालेले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असते. परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव. म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पना शक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे. जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही या वर्षाची थीम आहे. याविषयी आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघुळदे सर. सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षांहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
3: नमस्कार
2: सर. आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचे महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
3: अगदी चांगला प्रश्न आहे. उद्योजकता ज्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता.
2: बर.
3: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळं कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय. आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय. कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणात

0: सोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढे नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
1: अगदी सर, तुम्ही आता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं याविषयी तुम्ही आताच सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर काही वेळानंतर ती बदलते आणि ती नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची तयारी,
1: बरोबर,
0: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन पॉवर,
1: अगदी
0: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये काय फरक आहे आणि या स्टार्टअप मध्ये नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो आणि संशोधन म्हणजे रिसर्च, सो इनोव्हेशन आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
0: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मध्ये कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व मी मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं, केंद्र शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअप मध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते, पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
1: अगदीच.
0: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअप मध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते. आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो, तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असत.
1: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख

0: मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी, स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा, म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो, हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी, म्हणजे आपली जी काही आयडिया आहे, त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला, आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
0: कृषी सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे, किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
1: अगदी छान प्रश्न आहे. कृषी सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळं या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं, तर स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पूर्ण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प, प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोहोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढतो. सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया, यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं, तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, AI आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, डेटा अनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी, असं मला वाटतं.
0: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
1: अगदी.
0: पुढे मला तुम्हाला असं विचारायचंय की शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचं आहे की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत ज्या युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात?
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे PMMY, लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे, स्टार्टअप इंडिया स्कीम, यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जी काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे, त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम.

0: यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
1: अगदीच सर. आणि प्रायव्हेटली नाही तर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू शकते.
0: पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत. त्या विषयाकडे मी येणारच आहे. परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अगदी खरं,
1: तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला. तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं, यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहित धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो. तो पूर्वग्रह असायला नको, म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता, म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं, कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं, म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे. अभिप्राय असणं गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो आपण. चिरंतन विकास आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम ते पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे, कारण बाजारपेठेतील बदल नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता, म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका, कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या, नवीन योजना प्लॅन तयार करा. तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपल्या मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
1: बरोबर.
0: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे, कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार

0: पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून जे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे, आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल, यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे, आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जात.
1: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
0: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
1: बरोबर.
0: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. मग या डेटा विश्लेषण मध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात. त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश. इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय त्या इंटरनेटच्या माध्यमातून. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था, यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AI मुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे. कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे. AIच्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलितपणे करता येतात. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी. त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालंय. ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळे ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडे अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
1: बरोबर.
0: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी, यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय. मग डिजिटल पेमेंटचा प्रसार, ऑनलाईन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय. त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत. डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागला आहे. म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
1: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळं वळण येतं. सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर प्रवर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे

0: त्या आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळे महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालंय. त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसाला, लोणची, पापड निर्मिती, त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे. आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहेत.
1: अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत सर. मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना, असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आवाहन सुद्धा करू शकेल. उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे. मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात रहा.
1: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे. कौशल्यांमुळे युवकांमध्ये आत्मनिर्भरता, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित होतात. ते समाजातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात. शेवटी मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि कौशल्य विकासाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे. प्रत्येक तरुणाने बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य संपन्न युवक हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असतात. त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत भारत घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर, आज उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी आपण अत्यंत छान माहिती दिलीत, आपल्या युवकांसाठी चांगला संदेश दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.
1: चला तर मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा.
2: आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दिल्ली केंद्रावरून बातम्या.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. केंद्रीय मंत्रिमंडल ने आज उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग 19 और वाराणसी रिंग रोड के बीच 46 किलोमीटर से अधिक लंबे 6 लेन वाले ग्रीनफील्ड एलिवेटेड कॉरिडोर को स्वीकृति दी. इसे हाइब्रिड एन्युइटी मॉडल के अंतर्गत बनाया जाएगा. नई दिल्ली में आज मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने मीडिया को बताया कि इस परियोजना की कुल लागत 14,400 करोड़ रुपये से अधिक है.
4: पहला है वरुणा नदी के किनारे किनारे कंप्लीट

पाटणच्या डोसक्याची पंधरा सतरा

0: बरोबर आहे.
1: काय झालं,
0: काय काय सांगितलं होतं ध्यानात टाकायचं.
1: संसार प्रपंच करायचं म्हटल्यानंतर ऐकलं पाहिजे.
0: दोघांनी एकामेकाच्या विचारात राहिलं पाहिजे.
1: काय करायचं,
0: रट्टीदार राट कराडचं खांबला शिरगाव शहर मध्ये बावलेला पाटणदार रोजगारांची राटाला माझ्या वाचळ मारायला.
1: त्याशिवाय राट चालणार नाही.
0: जर सुतार आणला तर राट मारायचं काय भद्राला नाव होते. तुमचं नाव आहे, नावासाठी करायचं आहे
1: म्हणून.
0: आणि काय सांगू का,
1: सांगा लवकर
0: सांगती बघा.
1: सांगा
0: सळगावची साळ बल्लरची माळ रायगावच्या पंजाना उकलायला, रायगावच्या पंजाना उकवायला, आठक्याची बुटियाना सुरबाला सुत ठेवायला. कोट्याची नगर करबरी
1: झालं काय,
0: काय काय सांगितलं होतं.
1: साळगावची साळ ते काय पुरण्या पुरण्या,
0: साळगावची साळ पंधरची माळ रायगावच्या पुरण्याने उकरायला, अटक्याची बुटी आणा सोबला सूट ठेवायला.
1: त्या बुटीत सूट ठेवल्यावर गिराईक पळून येईल.
0: आणि ती गिराईक बघून काय भद्रा सुच बायको सांभाळल्या म्हणते.
1: होय होय.
0: आणि काय सांगू का,
1: सांगा लवकर
0: सांगती बघा.
1: हा
0: चिरट्याची दोरी तांब्याची दांडी वटगाचा माने वटगाव मालना सुरणा पाचा, वटगाव मालना सुरणा पाचांगाला, रेट्याचा दडाना जो कायला, रेट्याचा दडाना जो कायला, रेट्याच्या शेट्यानं पाड केला, पेटीच्या गिरायकांनी आला. कोयत्याची नार,

0: Kumara ti doriana, rozar baza, sekat ti ada nanda ekamala.
1: Tarabari.
2: काय काय सांगितलं नाही
1: काय ध्यानात राखतंय का नाही काय ध्यानात आहे का उगो नुसतं आता फिरायचं आहे वय मनातच फिरायचं काय
2: काय ध्यानात राहते
1: शिरट्याची दोडी तांबी दांडी बटुड्याला म्हणे वाटगाव मानलं सुंड वाजत प्रसंगाला
2: होय होय
1: नेरल्याचा दडाना जो करणार ट्रेनच्या शेटीन पाड केला पेटू जाय गेला काढणार हे घ्या पैसे तुम्हाला आता
2: मग काय आता शेटच बनतो
1: तुम्हाला शेट बनलं आता एकामेकाय जीवाला झालं पाहिजे काय तर पकडलं पाहिजे माझ्यासाठी तुम्ही
2: तर दोघांशिवाय कोण आहे का
1: तुम्हाला शेट बनवले मी
2: होय होय होय
1: आणि काय सांगू का
2: सांगा
1: सांगते बघा
2: हा
1: कोल्हापुरी कवाजापूरचा धोंडा समुद्राचं पाणी आणा नाही आला समुद्राचं पाणी आणा नाही आला वासाचं साबणाला पहिला माझ्या अंगाला कोण त्याची ना
2: काय काय ते कोल्हापूरचं साबण काय काय सांग

0: कारभारे
1: अमती रुपयेच शेट
0: जरा चांगलं ध्यानात ठेव जावा परपंच करायला दोघाला दोघांचं नाव चाललं पाहिजे
1: दिल्लीतलं लुगडं आणि काय
0: दिल्लीचं लुगडं मंगळची चोळी पुण्याच्या ठुशाना लावायला मुंबईच्या शिवणाळ शिवायला माझ्या चोळीला
1: सांगलीचा टेलर चालत नाही
0: नाही नाही नाही सांगलीचा काय सरळ सतत टेलर पाहिजे
1: मुंबईचाच पाहिजे
0: जर ती चोळी गाठली ती लुगडं नेसलं तुम्ही मोहरा मी मागं जर फिरायला लागली या पेटने
1: काय भांद्रानं बायको सांभाळली
0: मग तुमचं नाव आहे नावासाठी करायचं आहे
1: नावासाठी केलं पाहिजे
0: म्हणून आणि काय सांगू का
1: सांगा की
0: सांगती बघा
1: सांगा लवकर
0: आवडीचं द्या आलं फिरवीन पाहिलं पट्ट्यांचा कंगवा नाही इथं राहिला पट्ट्यांचा कंगवा नाही इथं राहिला बडू द्यायची बाय बांग काढायला मोड काढायला पैठ्याची नार कारभारे
1: काय काय सांगितलं नाही
0: काय नाही काय सांगू का
1: सांगा
0: ध्यान ठेवत जावं जरा परपंच दोघाला करायचंय दोघांचा संसार चालवायचा आहे
1: काय चालू
0: असं वयो मनात फिरून जमणार नाही तसं
1: हा
0: बोलले झटपट पुण्याची फटपट मुंबईचा पाटाणा बसायला काटवाळी तपकिरी गासल माझ्या दाताला जर ती गासलं काय भद्राजी बायकून काय दात म्हणतील नाव तुमचं आहे
1: नांगराच्या फळावानी
0: नावासाठी करायचं तुम्ही तर नांगरा फळ म्हणत जग दुनिया काय म्हणेल मला आणि काय सांगू का
1: सांगा गेले
0: सांगती बघा
1: सांगा
0: सांगू का कोल्हापुरीच्या पालना झालं ते पारा सांगलीचा आवाज लावायला सांगलीचा आवाज वाजायला म्हणजे पालीस लावायला माझ्या चपल्याला कैठ्याची ना कारभारे
1: काय काय सांगितलं कुठन
0: जरा ध्यान ठेवत जावं आपल्याला परपंच करायचंय दोघांना एकामेकाला जवळ जवळ राहायचं आहे परपंच करायचंय
1: कोल्हापुरी चप्पल पायात घालून फिरायचं आहे
0: कोल्हापुरी चप्पल न तर ती सांगलीचा आवाज वाजायला मिरजेचं पाणी लावायला माझ्या चपल्याला तर ती चपल्या मी घातल्या
1: आणि फिरायला लागली माग
0: मी मोहर तुम्ही मागं फिरायला लागले तर काय म्हणते कारभार कारभार बायकूच्या चपल्या वाजते द्या नाव कोणाला तुमचंच आहे
1: जोड्या जोडा फिरतोय
0: हा नवरा भातरा काय बायकूच म्हणलं सांभाळ म्हणते बायको
1: होय होय
0: तुमचं नाव आहे नावासाठी करायचं आणि काय सांगू का
1: सांगा की लवकर
0: सांगती बघा कोणत्याची ना

कुबोर के नवरियाना रोज रुपये फेंका तो नहीं रहता आ जाए खेमता करवरी आता बरी सांगणी जवळ काय ध्यानात राखलं नाही तुमच्या आता जोडून जाव्या बिरबाजे पाया पडायला सुन सुन चाय वाजायची जाय झालगाव

शिवजी है।

0: Mbak berhalaman geran remaja sayalah. Tapi mana kena rewan terwamilkan harap.
1: आताच आपण सयाप्पा तातोबा बनगर यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकलात. यांच्यासोबत सहभागी कलाकार होते उल्हास निवृत्ती मोटे, भाऊसाहेब श्यामू पुकळे, अण्णाप्पा मारुती बनगर, लक्ष्मण कृष्णा कोळेकर आणि बापूसो बीरा बनगर. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. आपल्या क्रीडांगण या कार्यक्रमाच्या मागच्या 3 भागांपासून आपण मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची मुलाखत ऐकत आहात. मलखांब या पारंपरिक भारतीय खेळाविषयी आपण सविस्तर माहिती घेत आहोत.

श्री पाळंभट दादा देवधर यांना मलखांब या खेळाचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि त्यामागची सुरस अशी कथा सुद्धा आपण ऐकली. सुरुवातीला कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार असणाऱ्या या खेळाला आता स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालंय आणि याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात हे आपण ऐकलं. मलखांबच्या स्पर्धांचं स्वरूप कसं असतं आणि पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब अशा निरनिराळ्या प्रकारांवर संच कसे सादर केले जातात याविषयी आपण माहिती घेतली. स्पर्धात्मक यश मिळवण्यासाठी नियमित सरावाबरोबरच व्यायाम आणि योग्य आहार हवाच हेही आपण समजून घेतलं. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक संतुलनासाठी मलखांब खेळाचा सराव कसा उपयोगी आहे हेही आपण ऐकलं. शरीराला अत्यंत लवचिकता, चपळता प्राप्त करून देणाऱ्या आणि मनाची स्थिरता वाढवणाऱ्या या खेळांचा राजा मानल्या जाणाऱ्या मलखांब या खेळाविषयी आणखीन माहिती घेण्यासाठी ऐकूया या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग.

0: ताई गेली 20 वर्ष आपण मलखांब या खेळाच्या प्रशिक्षक म्हणून काम करताय. किती खेळाडू नियमित प्रशिक्षणासाठी येतात आणि त्यातले किती स्पर्धेसाठी तयार होतात याविषयी काय सांगाल?
1: तयार म्हणजे तशा दृष्टीने म्हणाल तर प्राथमिक स्तरावरती आता जो रेशोन हे आहे त्यानुसार दैनंदिन व्यायाम वर्गामध्ये रोजचे 80 ते 100 विद्यार्थिनी मिळून प्रशिक्षण घेण्याकरता येतात. आणि मग त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच प्राथमिक लेव्हलचं आपण प्रशिक्षण हे मलखांबाचं देतोच, पण प्रत्येकाची त्यातली आवड स्पर्धात्मकतेमध्ये कितपत त्यांना इंटरेस्ट आहे, कारण नुसतं खेळणं वेगळं आणि स्पर्धा म्हणून खेळणं वेगळं. पुन्हा हल्ली जे आहे ते बरेच अभ्यास करायचे असतात, वेगवेगळ्या परीक्षा, पुन्हा मग त्यांना तबलाही शिकलं पाहिजे, पेटी, त्यामुळं सगळीच काय पुढपर्यंत टिकतात असं नाही. पण स्पर्धे करता जी खेळतात तर नाही म्हणालात तरी बघा की आता दरवर्षी किमान एक ॲव्हरेज 15-20 प्लेयर जरी म्हटलं आपण स्पर्धात्मक दृष्टीनं, तरी आता ह्या एक 15-20 वर्षात बरेच खेळाडू झाले, काही काही त्यातले राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय खेळाडूही झाले.
0: वा मस्त. हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात 80 ते 100 बालगोपाळ मलखांब खेळायला मैदानावर जमणं आणि त्यातले काही जण हे स्पर्धेच्या माध्यमामधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाही. याचं सारं श्रेय तुम्हाला आहे, तुमच्यातल्या प्रशिक्षकाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी सध्याच्या या डिजिटल युगामध्ये मलखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सोशल मीडियाचा काही सकारात्मक असा परिणाम होतो का? होत असेल तर तो कसा, याविषयी काय सांगाल?
1: सकारात्मक फायदा म्हणाल तर मगाशी मी जसं म्हणाले की आम्ही ज्या वेळेला खेळत होतो तर त्यावेळेला दुसऱ्या राज्यांमधले किंवा दुसऱ्या संघांमधल्या खेळाडूंचा जो काही परफॉर्मन्स आहे तो ज्या त्या स्पर्धांमध्येच आम्हाला बघायला मिळायचा. पण आता ही सोय अशी आहे की त्यामुळं तुम्ही ते बघू शकता, किंवा तुम्ही ज्यांना प्रशिक्षण देताय त्या खेळाडूंना त्यांचे संच तुम्ही दाखवू शकता की तुम्ही कसं पद्धतीनं केलं पाहिजे. मी आत्ता मगाशी मी म्हणाले की एखादा प्रकार तुम्ही कसा करायचा हे प्रशिक्षकानं सांगणं, त्याच्याकडून करून घेणं आणि त्याचबरोबर ते कसं करायचं हे दुसऱ्या खेळाडूंना तिथं करून दाखवणं किंवा त्याचा तुम्ही व्हिडिओ दाखवणं
0: बरोबर
1: त्यांना समजण्याकरता जास्त सोपं पडतं. मग सकारात्मक ह्या दृष्टीनं म्हणाल तर तो एक फायदा आत्ताच्या पिढीला आहे, आत्ताच्या खेळाडूंना मलखांबा करता सुद्धा, सगळ्याच खेळात पण मलखांबा करता, की कशा पद्धतीच्या स्पर्धा चालतात, कुठले कुठले खेळाडू कसे संच सादर करतात किंवा त्यांचा व्यायामाचं जे रुटीन आहे ते कसं असतं हे तुम्ही त्याच्याद्वारे बघू शकता. आणि आणखीन एक सकारात्मक ह्याचा फायदा म्हणजे सोशल मीडियाचा, तर मलखांब हा जो खेळ आहे तो पूर्वी तुलनेनं महाराष्ट्र, मध्य प्रदेश एवढ्याच राज्यांपुरता मर्यादित होता, पण आता सोशल मीडियामुळे यूट्यूब आलंय किंवा फेसबुक आहेत, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, याद्वारे हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. की म्हणजे पूर्वी त्यातल्या त्यात म्हणाल तर महाराष्ट्र या भागात कुस्तीला पूरक तो व्यायाम प्रकार असल्यामुळे जिथं जिथं आखाडे आहेत आणि कुस्तीचा सराव होतो तिथं मलखांब हा असायचा आणि मलखांबाचा सराव केलाच जायचा. पण नंतर ते जे काय आखाडे किंवा ती जुनी जी संस्कृती होती व्यायामशाळा या दृष्टीनं म्हणाल किंवा तालीम म्हणू, तर त्यामध्ये आता सुधारणा होत गेली, त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे आता कुस्ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी मॅटवर सुरू झाली आहे, ते आखाडे बंद झाले, मलखांब बंद झाले, मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा

0: खेळ म्हणजे नक्की काय आहे? नुसतंच तुम्ही म्हणताय खूप जुना मातीचला खेळ आहे, पारंपरिक खेळ आहे, त्या सगळ्यांना तुम्ही मलखांब हा खेळ सगळ्या खेळांचा राजा आहे म्हणता, पण म्हणजे नक्की काय असतं हे आता सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा या डिजिटल मीडिया किंवा इंटरनेटद्वारे पोचायला जास्त मदत झाली. आणि आता जे खेलो इंडिया नॅशनल गेम्स यामध्ये त्याचा जो समावेश केलेला आहे, तर त्यामुळं त्याचे संचही सर्वसामान्य जनतेपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोचले आणि हा खेळ म्हणजे नक्की काय आहे हे कळलं. आणि त्यातून मुलांमध्ये पालकांमध्येही हा खेळ कसा आवश्यक आहे किंवा यातून काय काय आपल्याला फायदा मिळू शकतो आणि हा खेळ आपण शिकावा याकरता म्हणून जी मदत झाली सोशल मीडियाची, सकारात्मक मदत म्हणतात.
1: सांघिक मलखांबाच्या काही स्पर्धा असतात का? त्याचं काय स्वरूप असतं?
0: हो असतात, कारण आता वैयक्तिक मलखांब स्पर्धा ज्या आहेत त्यात आपण मगाशी बोललो तसा तो जो संच आहे मग त्यात त्यानं मलखांबावर केलेल्या दसरंग, तेढ्या, वेल, उड्या हा सगळा प्रकार आला वैयक्तिक खेळ म्हणून. पण त्यामध्येच आणखीन एक प्रकार असतो की मनोरे स्पर्धा म्हणतो, तर त्याही होतात राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, इवन आता विद्यापीठ स्तरीय ज्या स्पर्धा आहेत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, तर त्यातही मनोरे स्पर्धा होतात. मग त्या मनोरे स्पर्धामध्ये म्हणजे काय की आता जर वयोगट जो आहे आता युनिव्हर्सिटी लेव्हलच्या स्पर्धा आहेत तर त्याला सहा मुलं आणि सहा मुली असा संघ आहे, तर मुलांच्या मनोरे स्पर्धा वेगळ्या, मुलींच्या मनोरे स्पर्धा वेगळ्या. तर त्या मनोऱ्यामध्ये तो जो पुरलेला मलखांब आहे त्याच्यावर ज्या मनोरे स्पर्धा होतात तर त्यात किमान एक तीन मनोरे तुम्ही सादर करणं अपेक्षित असतं. आणि दोरीवलच्या मलखांबामध्येही तीन मनोरे सादर करणं, तर त्यामध्ये तो जो मलखांब आहे पुरलेला मलखांब, तर ते जे तुमचे सहा खेळाडू आहेत किंवा आता राज्यस्तरावरची काही स्पर्धा मनोरे स्पर्धा असती ती सगळे वयोगट मिळून म्हणजे मुलांची एक मनोरे स्पर्धा आणि मुलींची एक मनोरे स्पर्धा, म्हणजे प्रत्येक वयोगटातले म्हणाल तर 24 मुलं आणि 24 मुली, तर ती 24 मुलं त्या एका पुरलेल्या मलखांबावरती मनोरे सादर करतात. मग त्या मनोऱ्यांमध्ये सुद्धा त्याचे क्रायटेरिया आहेत की तुम्ही काय दर्जाचा प्रकार बोंड्यावर वर उभारून केला आहेत, त्यानंतर बॅक बेंडिंगचा कुठला प्रकार कुठल्या खेळाडूंनी केलाय, आणि जास्तीत जास्त खेळाडू असे पाहिजेत की ज्यांचा जमिनीला फार स्पर्श नाहीये, तो जो मलखांब आहे 8-8.5 फुटी, तर त्याच्यावरती तुम्ही ते सादरीकरण केलंय. आणि मग ह्या खेळामुळे तसंच दोरीच्या मलखांबालाही की वन हँड बॅलन्सचे तुम्ही काय इलिमेंट केलेत, फ्रंट बेंडिंग त्यात काय केलंय, त्यानंतर थोडेफार अॅक्रोबॅटिक इलिमेंट त्यात घेतात की आता बरेचदा मनोरे स्पर्धात बोंड्यावरती एक खेळाडू बसलाय अग्रस्थानी त्या मलखांबाच्या आणि त्याच्या खांद्यावरती दुसरा खेळाडू उभारलाय आणि उभारून त्यानं वायलीवर खेचलीय किंवा नटराजासन केलंय, तर त्याला काय पद्धतीनं गुण, त्यानुसार त्याच्या स्पर्धा ज्या होतात त्याचं गुणांकन होत असतं. म्हणजे तीन मनोरे त्याच्यावरती सादर करायचे आणि त्यानुसार तुमचं गुणांकन होतं. ह्या मनोरे स्पर्धा ही जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत होतात आणि कुठल्या लेव्हलच्या आणि शासकीय मधल्या स्पर्धा आहेत, फेडरेशनच्या स्पर्धा आहेत का विद्यापीठाच्या स्पर्धा आहेत, त्यानुसार थोडेफार मनोरे स्पर्धांमध्ये थोडा फरक होतो. मी बऱ्याचशा राज्यस्तरीय स्पर्धा आहेत तर त्याला सगळ्या वयोगटातले सगळे प्लेयर मिळून मनोरा तिथं सादर करायचा, मग त्याला प्लस बॅकग्राऊंडला काही ना काही म्युझिक लावलं जातं, मग तुम्ही एंटर कसं करतायत तिथं, त्यानंतर ते सादरीकरण कसं करताय. आणि ह्याचा फायदा म्हणजे मनोरे स्पर्धांमुळं लहान वयाच्या खेळाडूपासून मोठ्या वयाच्या खेळाडूपर्यंत तुमचं कॉन्व्हर्सेशन सुधारतं, त्यांचं प्रॅक्टिस तुम्हाला बघायला मिळतं की काय पद्धतीनं करायचं, आणि एक मुख्य म्हणजे संघ भावना निर्माण होते. कारण मूळचा खेळ म्हणाल तर तो वैयक्तिक आहे, मी माझा परफॉर्मन्स मी चांगला दिला झालं असं नाही, तर तुम्ही एका संघाकडून म्हणून जाताय, ही संघ भावना जास्त महत्वाची आहे. तर या मनोरे स्पर्धांमधून एक संघ भावना निर्माण होते की आपण उत्तम केलं तर आपला संघ उत्तम ठरणार आहे. मी असं होऊन उपयोग नाही, 24 खेळाडू आहेत त्यातल्या दोघांनी छान केलं आणि बाकीच्यांनी असू दे की काय चालतंय असं म्हणून उपयोग नाही, ती संघ भावना डेव्हलप होते त्यातून.
1: बरोबर. मलखांबावर वैयक्तिक संच सादर करणं असो किंवा सांघिक मनोरा स्पर्धा असो, खेळाडूची चपलता, लवचिकता आणि त्यातून साधलेली अंतिम स्थिती ही प्रेक्षकांचं मन मोहून घेते. दर्शक आपल्या डोळ्याची पापणीही न हलवता त्याचा आनंद घेत असतात. असा हा मलखांब सर्वांग सुंदर क्रीडा प्रकार. छोट्या मुलामुलींनी हा खेळ जास्तीत जास्त शिकावा यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय सांगाल?
0: आकाशवाणीच्या माध्यमातून म्हणाल तर म्हणजे की हा जो खेळ आहे तो आता बऱ्याच लोकांपर्यंत पोचलाय, आणि फक्त स्पर्धात्मक हा भाव न ठेवता तुमची शारीरिक मानसिक तंदुरुस्ती या दृष्टीनं तुमच्या शहरात, गावात जिथं कुठं मलखांब सुरू असेल तिथं जाऊन भेटून तुम्ही त्याचा सराव नक्की करावा आणि तो शिकावा मलखांब. आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन की स्पर्धात्मक म्हणजे स्पर्धक म्हणून म्हणण्यापेक्षा एक खेळाडू प्रत्येकानं असणं जास्त गरजेचं आहे तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये. मलखांबाच्या

0: स्पर्धांनासुद्धा जेव्हा आपण जातो तर स्पर्धक हा जो असतो तर तो ठराविक काळापुरता स्पर्धक राहणार असतो. कारण खालून येणारी जी पिढी आहे किंवा तो जो टॅलेंट्स आहे त्याच्याशी तो तेवढी टक्कर नाही देऊ शकणार जसजसं तुमचं वय वाढत जाईल. मी स्पर्धक आणि खेळाडू ह्या वृत्ती म्हणू हवं तर खेळाडू ही वृत्ती जपणं आधीपासून आणि आत्ताच्या काळात जास्त गरजेचं आहे की यश आहे तेही पचवता आलं पाहिजे. मी त्याचा उन्माद होऊन उपयोग नाही आणि जर का आपल्याला अपयश आलं तर त्यामुळे डिप्रेस होऊन उपयोग नाही. तर त्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला किंवा लहान मुलांना सुद्धा ते गरजेचं आहे की आत्ता बहुतांशी मुलं एकुलती एक असतात. मग त्यामुळे हे मला मिळालंच पाहिजे. मिळत नाही म्हणजे काय मग तर ती जी खेळाडू वृत्ती तयार व्हावी म्हणून हा खेळ शिकावा किंवा दुसरा कुठलाही ग्राउंडला किंवा त्या ठिकाणी म्हणून जावं आणि स्पर्धांनाही म्हणून जायचं की फक्त स्पर्धात यश हा उद्देश नसावा त्यामागे.
1: केवळ जिंकणं हा उद्देश नाही.
0: हा केवळ जिंकणं हा उद्देश. त्या दृष्टीनं तुम्हाला खूप गोष्टी शिकता येतात तुम्ही स्पर्धांना गेल्यावर. तुम्ही तिथं कसं राहायचं, तुम्ही कसं वावरलं पाहिजे, कुणाशी कसं बोललं पाहिजे, कुणाशी काय दृष्टीनं बोललं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. किंवा आता मी सुद्धा पुढे पुढे नंतर प्रशिक्षकांना पंच म्हणून जे काय काम करत राहिले तर पंच म्हणून काम करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी मी ह्या स्पर्धांमधूनच शिकले की स्पर्धांमध्ये काही ठिकाणी मदतीची गरज आहे आणि एखाद्याला आपण प्रशिक्षक म्हणून गेलोय किंवा तर मग काही मदत लागणार असेल तर तिथं त्या पंच त्यांना विचारून मदती करता बसायचो, ऑफिस कामाकरता बसायचं की त्यातून आपल्याला गोष्टी शिकता येतात आणि समाजामध्ये आपण कसं वावरलं पाहिजे आणि आपल्या अख्ख्या आयुष्यात कुठल्या गोष्टी आपण कशा जास्तीत जास्त चांगल्या सकारात्मक दृष्टीनं घ्याव्यात याकरता चांगला खेळाडू होणं गरजेचं आहे. आणि याकरता सगळ्या पालकांनी हे मलखांब हा खेळ शिकावाच आणि किमान मैदानावर रोजचे एक तास दीड तास त्या मुलांना नक्की पाठवावं असं मी नक्की सांगेन आकाशवाणीच्या माध्यमातून.
1: खरं आहे, नक्कीच. आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि मलखांब या खेळाविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलीत, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद ताई.
0: आणि मी सुद्धा आकाशवाणी सांगलीचे आभार मानते की या खेळाची माहिती देण्याकरता मला इथं त्यांनी योग्य समजलं आणि मला बोलवलं. याद्वारे मी बाकी सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकले त्याबद्दल परत एकदा मी सांगली आकाशवाणीची आभारी आहे.

0: श्रोते हो, प्रत्येकानं आपल्या दिवसभरातील काही वेळ तरी मैदानासाठी द्यावा आणि आपल्या घरातल्या छोट्यांना तरुणांना मैदानी खेळाची सवय लावावी हाच संदेश आज या मुलाखतीतून आपण घेऊया आणि आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमाला विराम देऊया. मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. नवीन विषयासह भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार.
1: क्रीडांगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मुलाखतकार आणि सादरकर्त्या आहेत तेजा दुर्वे. संध्याकाळचे 6:50 होत आहेत. माफ करा, संध्याकाळचे 6:45 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. काही क्षणातच आपण ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा.

0: रोजी येऊ का?
1: अरे ये ये बैस बोल काय हवंय, गृहप्रवेशाचा मुहूर्त की लग्नाचा?
0: अहो इथं कशात नाही काय, आणि तुम्ही गळ्यात बांधताय काय?
1: बरं प्रॉब्लेम बोल तुझा।
0: अहो गुरुजी शेतात राब राब राबतोय पण म्हणावे तशी प्रगती नाही, सारा खेळ आत बट्ट्यातच, तवा काय ते उपाय सुचवा बघू।
1: तुझा प्रॉब्लेम लक्षात आलाय माझ्या, हे बघ नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कर, योग्य मार्गदर्शन घे, तज्ञांचा सल्ला घे, नुसता प्रयत्नशील राहू नकोस, प्रयोगशील हो।
0: अहो पण गुरुजी ही माहिती आम्हाला सांगणार कोण, त्यासाठी काय तो सोपा उपाय सुचवा बघू।
1: उपाय आहे मला सांग, रेडिओ ऐकतोस?
0: नाही गुरुजी।
1: अरे आकाशवाणी सांगली केंद्रावर दररोज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रम लागतो, तो ऐकत जा। अरे या कार्यक्रमात शेतीविषयक उपयुक्त आणि महत्वाची माहिती।

0: त्याचबरोबर कृषी तज्ञांचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी घरबसल्या ऐकू शकशील आणि याचा तुला नक्कीच फायदा होईल.
1: काय सांगता गुरुजी, धन्य झालो. आता बाजारात जातो नवा रेडिओ आणतो आणि आज संध्याकाळपासूनच माझं घर माझं शेत कार्यक्रम ऐकतो. बरं गुरुजी, तुमची दक्षिणा?
0: दोन सेल.
1: हा, दोन सेल? आणि ते कशासाठी?
0: अरे मी पण आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐकतो म्हटलं.

रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐका वेव ॲपवर, OTT प्लॅटफॉर्मवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचे प्रत्यक्ष वर्णन ऐका। आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 आपण ऐकू शकाल बाजारभाव. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. यात खरीपासाठी कडधान्यांच्या सुधारित जाती या विषयावर प्राध्यापक डॉ कुमार गुरवसह महेश इनामदार यांचा संवाद आपण ऐकू शकाल. त्या अंतर्गत गायक अच्युत ठाकूर आणि सहकारी यांचे लोकगीत आपण ऐकू शकाल. 8:00 एक गाणे ताजेतवाने. 8:15 भावधारा. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. यात मारुबिहाग या रागातील सिंधबंधू यांचे गायन होईल.

सकाळी ठीक 5:50 प्रातःकालीन प्रसारण सभा सुरू करण्यात येईल. 6:05 गिरवाणवाणी मध्ये बालचंद्र शास्त्री उपाध्ये यांनी केलेली श्री दत्तप्रार्थना आपण ऐकू शकाल. 6:10 आपण ऐकू

काल प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:40 आपण ऐकू शकाल कृषी वार्ता. जमिनीचं संवर्धन याबद्दल माहिती देतील महेश इनामदार. 6:45 आपण ऐकू शकाल आरोग्यम धनसंपदा. यात त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांचा भाग 4 प्रसारित करण्यात येईल. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि गाणी या विषयावर निवेदन करतील बापूराव आंधळे. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगण्यात येईल. 7:20 एक गाणे ताजेतवाने. 7:25 आपण ऐकू शकाल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आणि श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. त्यानंतर आपण ऐकू शकाल गाणी मनातली. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:55 लखलख चंदेरी. 9:10 उद्योग जगत अंतर्गत मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत भाग 4 प्रसारित करण्यात येईल. 9:30 नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती सांगण्यात येईल. त्यानंतर भावधारा हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 आपण ऐकू शकाल वनिता मंडळ हा कार्यक्रम. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यात आरोग्य संवाद मन जिंका जग जिंका अर्चना नासरे यांची मुलाखत. जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री याविषयी डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत.

1:05 गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:40 आपण ऐकू शकाल परभणी आणि हिंगोली जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर. 2:15 दोपहर समाचार. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 4:58 सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:05 लोकसंगीत हा कार्यक्रम सांगली केंद्रावरून. 6:30 उद्योग जगत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 आपण ऐकू शकाल बाजारभाव. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:15 पुरी ओरिसा इथं संपन्न झालेल्या जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून. यानंतर गझलांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. याशिवाय नियोजित वेळेत बातम्या प्रसारित केल्या जातील. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आकाशवाणीचं

संध्याकाळचे 6:58 होत आहेत. त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या देण्यात येतील आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल.

0: करण्यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्बलगन म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन, यंत्रसामग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी,

सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत बाजारभाव. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आलेले आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आपण जाणून घेऊयात. हे प्रति क्विंटलचे दर आहेत. कांदा 1000, कमीत कमी जास्तीत जास्त 2600, सरासरी

बटाटा 1000 ते 1500, लसूण 8000 ते 18000, सफरचंद 12000 ते 21000, संत्री 9000 ते 12000, डाळिंब 3000 ते 12000, पेरू 1000 ते 4000, सीताफळ 2000 ते 7000, पपई 1000 ते 3000, कलिंगड 500 ते 700, आंबा

0: 1000 ते 3000. श्रोते हो, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आलेले आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव आपण ऐकलेत.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
3: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
4: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
3: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
4: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
3: क्रीडांगण. जरूर ऐका
4: प्रत्येक बुधवारी
3: सकाळी 9:10
4: आणि याचं पुनःप्रसारण
3: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
5: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
6: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता सहक्षेपित करत आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या करारा अंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक

0: पूर्वक स्वागत।
1: नमस्कार
0: सर, भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे। हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय, आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा

0: ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो?
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे. साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर्स पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात.
1: भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना UKच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होते?
2: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. आमचीने आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना UKमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत UKचं नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील PF असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिक वर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की UKच्या वार्षिक सुमारे 135 बिलियन डॉलर म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार.
1: आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी मदत होईल काय सांगाल?
2: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात Chapter 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात SME साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. UKच्या सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे MSME किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकणं आधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
1: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत UK मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
2: सध्या जर आपण UKचं इकॉनॉमी बघितली तर भारताची UKला होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर UKची जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे 37.5 बिलियन डॉलर आहे, पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे, म्हणजे जेमते 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्क

0: मुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा घर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेली म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्क मुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर तिथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपले लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
1: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
0: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होतं, चामड्यांवर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे. कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्कमुक्त प्रवेश होता, त्यामुळे आता चामडा आणि पादत्राण क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालंय. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या GI म्हणजे आपल्याला जे GI मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने, फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगारांनी केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह, यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
1: सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
0: करारात रूल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल. जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेची गुणवत्ता, सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल. आत्ता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदींबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामडं, दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्ट मध्ये किंवा निर्यात मध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरे म्हणजे IT आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता, प्रमाणीकरण, कम्प्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्ष

0: टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज, फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: पुण्याचं विशेष आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत माझं घर माझं शेत हा कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खरीपासाठी कडधान्यांच्या सुधारित जाती या विषयावरील प्राध्यापक डॉक्टर कुमार गुरव आणि महेश इनामदार यांचा संवाद.
1: राम राम साहेब.
2: राम राम पांडुतात्या. तिन्ही सांजेच्या वेळेला आज इकडे कशी काय वाट चुकलात?
1: याव म्हणलं वायस तमासनी भेटावं.
2: बरोबर.
1: तुम्ही आता शेतीतली जाणकार माणसं, जरा शेतीच्या कामासाठी जरा सल्ला घ्यावा तुमच्याकडनं, म्हणूनच आलो आहे बघा.
2: असं होय? तरीच म्हटलं, काही काम असल्याशिवाय तुम्ही आमच्या घरला येणार नाही.
1: तसं नाही साहेब, अहो आमच्या मते बघा, कामाशिवाय उगच कोणाला त्रास द्यायचा नाही, आणि कामाशिवाय भेटायला येणं म्हणजे तुमच्या आणि आमच्या दोघांच्या मध्ये बी येळेच काहीतरी आहेच की नाही.
2: हा बरोबर आहे, बरोबर आहे. पण

0: खरं बोललात, काय काम काढलं, सध्या शेतीमध्ये काय चाललंय तुमचं?
1: साहेब, रब्बी हंगामातला गहू काढून आत्ता झाला आहे बघा, रानं मोकळी आहेत, आता नांगरून घ्यायची सुरुवात बी चालू आहे, जरा कुळोकाटी करून महिन्याचा विसरता आठवडा आलाच की हो, त्यामुळं जरा खरीप हंगामकडे लक्ष द्यायचं म्हणतोय, तो बी आलाच की आता तोंडावर, तेव्हा खरीप हंगामात घ्यायची जी काही पिकं आहेत की नाही त्या संबंधानं जरा सल्ला पाहिजे होता तुमचा.
0: त्या खरं आहे तुमचं, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सांगली कोल्हापूरला पाऊस पडतो, आता तर मे महिना संपत आलेला आहे, त्यामुळे येत्या खरीप हंगामात कोणती पिकं घ्यायची ते ठरवून त्याचं सुधारित बियाणं उपलब्ध करून ठेवलं पाहिजे. येत्या खरीपात कोणती पिकं घ्यायचं तुमचा विचार आहे ते अगोदर मला सांगा, मग मी बोलतो.
1: तसं काय आहे साहेब, का भुईमूग, सोयाबीन आणि ज्वारी ही पिकं आपण नेहमीप्रमाणेच घ्यावी असं आहे म्हणत, पर या पिकामध्ये काय आंतरपिकं जर असतील तर ते बी त्याचबरोबर घेऊन टाकावी असं विचार बी आहे, पर चालतं ना?
0: चालतंय की
1: मग तवा साहेब, आता सांगा की ज्वारी, भुईमूग, सोयाबीन आणि ही बाजरी या पिकाबरोबर किंवा याच्यापेक्षा वेगळं असं कोणचं पीक मी घेतलं तर चांगलं होईल?
0: आता त्याचं काय आहे, तुमचा विचार अत्यंत चांगला आहे. खरीप हंगामात ज्वारी, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांबरोबरच जास्त उत्पन्न देणारी, बाजारात जास्त किंमत असणारी इतर अनेक पिकं घेता येतात. या पिकांच्या लागवडीमुळे ज्यादा उत्पन्न तर मिळतंच, परंतु उत्पन्नाबरोबरच जमिनीचा पोत सुधारायला सुद्धा मदत होते.
1: साहेब असं बघा, तुम्ही कोड्यात बोलताय सा
0: बर,
1: म्हणजे जरा स्पष्टपणे सांगा की हो, म्हणजे कोणची पिकं घेऊ शकतोय मी?
0: हे बघा तात्या, सध्या डाळींचे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, निरनिराळी कडधान्य चढ्या भावानं विकली जात आहेत, त्यामुळे आपण ज्वारी, भुईमूग या पिकांबरोबरच खरीप हंगामात कडधान्य लावली तर आपल्याला जास्त उत्पन्न, त्याचप्रमाणे जास्त नफा मिळेल. शिवाय कडधान्य आणि डाळींची गरज घरच्या घरी भागवता येईल, होय की नाही?
1: होय की नाही साहेब, तुम्ही म्हणताय सर ते खरंच आहे बघा. अहो आता तुरीची डाळ 80 रुपये, मुगाची डाळ जवळजवळ आता 120 रुपयानं आणतोय आम्ही,
0: बरोबर आहे.
1: आणि तेव्हा आता एक खरीपात कडधान्य पिकच लावायचा तुमचा सल्ला आहे असं म्हणा की
0: होय होय.
1: बरं साहेब, आता माझा विचार बी मी पक्काच करतो बघा.
0: कडधान्य लावण्याचा विचार पटला ना तुम्हाला? मग आता मला सांगा, कडधान्य लागवडीच्या बाबतीत तुम्हाला कोणकोणत्या मुद्द्यांवर माहिती सांगू?
1: साहेब कित्येक वर्षापासून बघा आता आम्ही बी कडधान्य पेरतोय की,
0: बरोबर,
1: पण त्याच्यामुळं लागणीचं काय सगळं आम्हाला माहिती आहे, फक्त कंचे कंचे कडधान्य लावायची आणि त्याच्या सुधारित जाती कंच्या तेवढं फक्त सांगा. म्हणजे काय आहे का त्याप्रमाणे आम्हाला करता येईल, आणि गेल्या वर्षीचं बी थोडस व्हायचं आहे म्हणजे बी बियाणं, आणि ते बी यंदा पेरतो की त्यामुळं पाहिजे तसं उत्पन्न घेता येत नाही बघा, असं जरा थोडस आहे, तेव्हा जरा समजून विस्तारून सांगा, म्हणजे कडधान्याच्या सुधारित जातीच बद्दलच जरा सांगा.
0: बर बर बर, म्हणजे लागणीच्या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती आहे, फक्त ज्या कडधान्याच्या सुधारित जाती आहेत त्या संदर्भातच आपण आज चर्चा करूया. पांडुतात्या, तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलात बघा, नेमका शेतकरी कुठं चुकतो ते तुम्ही सांगितलं. पहिल्यांदा तुम्हाला मी हे सांगतो की खरीपात स्वतंत्र पीक म्हणून त्याचप्रमाणे आंतरपीक म्हणून कोणकोणती कडधान्याची पिकं घेता येतील
1: सांगा.
0: ती पिकं म्हणजे तूर, मूग, उडीद, चवळी, मटकी, वाल किंवा ज्याला आपण राजमा म्हणतो, आणि कुळीत. कुळीत म्हणजेच हुलगा. यापैकी तूर, मूग, उडीद आणि चवळी ही कडधान्य आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
1: साहेब ही पिकं आता आम्हाला माहिती आहेतच
0: बरं,
1: पर असं करा यातलं एक एक पीक घेऊन त्याच्या सुधारित जाती सांगा,
0: बरं?
1: म्हणजे मला व्यवस्थित समजल आणि मी लिहून बी घेतो. थांबा जरा व्हायचं, मी पेन आणि हे काढतो आणि लिहूनच घेतो. हा आता सांगा.
0: अगदी बरोबर आहे तुमचं तात्या, तुमच्याकडे पेन आहेच, हा कागद घ्या आणि मी सांगतो ती जातींची नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये तुम्ही लिहून घ्या.
1: आता हे काय सांगावं लागतं हे साहेब, हे बघा अशी मांडी घालून बसलो बघा आज, आणि आता सगळं बाईजवर सांगा बरं तुम्ही.
0: हा ठीक आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातलं जे महत्वाचं कडधान्याचं पीक आहे तूर, त्याची माहिती सांगतो. तात्या कडधान्यामध्ये तूर हे अत्यंत महत्वाचं असं पीक आहे. तुरीच्या डाळीशिवाय आपला रोजचा स्वयंपाक नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे तूर ही स्वतंत्र पीक म्हणून

0: लावता येतेच, परंतु भुईमुगासारख्या इतर पिकांमध्ये ठराविक अंतरावरती तुरीचा ताटवा किंवा ज्याला आपण मोगना म्हणतो तो घालता येतो. तुरीचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो,
1: सांगा की
0: या पिकाच्या आणि सर्वच कडधान्य पिकांच्या मुळावर नत्रयुक्त गाठी असतात. त्यामध्ये हवेतील नत्र ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो तो स्थिर करून नैसर्गिकरित्या साठवलेला असतो. या नत्राच्या गाठी आणि मुळे खोलवर जाण्याच्या गुणधर्मामुळे तुरीला जमीन सुधारणारं पीक म्हणून आपण मानतो.
1: म्हणजे तुमच्या शास्त्रीय भाषेप्रमाणे तुम्ही त्याला असं म्हणताय सर, है की नाही?
0: होय.
1: हे आलं लक्षात साहेब. बरं, तुरीचं घरातलं बी एक जुनं बियाणं आहे आमच्याकडं, आम्ही ते पेरतोया, पण त्याचं म्हणावं तसं उत्पन्न येत नाही बघा. तर जरा तुरीचं एक सुधारित जातीबद्दल काय माहिती असेल तर ते सांगा की जरा वैस.
0: तात्या, घरातलं बियाणं सुद्धा वापरायला हरकत नाही, पण ते चांगलं बियाणं निवडून चांगल्या प्रकारे वर्षभर साठवून ठेवलेलं असावं, ते सुधारित जातीचं असावं. पण सर्वसाधारणपणे ते सुधारित जातीचं नसतं, त्यामुळे तुरीच्या पिकामध्ये नवे आणि जुने असे अनेक वाण तिथे उपलब्ध आहेत. त्यामध्ये बदनापूरच्या संशोधन केंद्रानं, त्याचप्रमाणे हैदराबादच्या इक्रिसाट या संस्थेने आणि आपल्या भागातील नामांकित अशा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेले अनेक वाण आहेत. बदनापूर येथील संशोधन केंद्रानं लिहून घेताय ना,
1: पेन घेऊनच बसलोय तुम्ही,
0: कारण कागद आणि पेन हा शेतीमध्ये अत्यंत महत्वाचा असतो. तर बदनापूरच्या संशोधन केंद्रानं BDN1, BDN2 त्याचप्रमाणे BSMR 763 आणि BSMR 175 हे तुरीचे वाण प्रसारित केलेले आहेत.
1: बर,
0: अकोला इथल्या संशोधन केंद्रानं प्रसारित केलेला AKT 88 11, त्याचप्रमाणे हैदराबाद येथील इक्रिसॅट या संस्थेनं ICPL 87, ज्याला प्रगती असं म्हणतात, त्याचबरोबर ICPL 87 119, त्यानंतर ICPL 151 आणि ICPL 88 63, ज्याला मारुती असं म्हणतात,
1: मारुती
0: हे वाण प्रसारित केलेले आहेत. अर्थात हे सर्व वाण हे संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित केलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या भागासाठीही राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तुरीच्या अत्यंत चांगल्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या लवकर तयार होणाऱ्या आणि रोगप्रतिकारक जाती प्रसारित केलेल्या आहेत.
1: अगदी झाक झालं बघा साहेब.
0: तर या अलीकडच्या काळात संशोधित झालेल्या जाती असून त्या अत्यंत चांगल्या अशा आहेत, त्यांची माहिती तुम्हाला मी जरा विस्ताराने सांगणार आहे. पण त्याआधी मी आपणाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे आपल्या स्वतःच्या जमिनीचा विचार करून, खरीपाच्या पुढील हंगामातील पिकाच्या नियोजनाचा विचार करून, आपल्या शेतीला अनुकूल असं योग्य कालावधीचा तुरीचा वाण आपण निवडायला हवा.
1: साहेब, आता तुम्ही म्हणताय सण हे पटतंय बघा.
0: बर,
1: म्हणजे पुढचं पीक कवा पेरायचं, हां, त्याचा विचार करून योग्य कालावधीत निघणारा तुरीचा वाण आपण निवडायचा, आहे की नाही?
0: होय होय.
1: म्हणजे काय आपल्याला शंका येणार नाही त्यात?
0: अगदी बरोबर बोललात तात्या, नीट लिहून घ्या.
1: हां, सांगा की
0: आता तुम्हाला मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाने महाराष्ट्राबरोबरच आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील लागवडीसाठी प्रसारित केलेल्या एका चांगल्या वाणाची माहिती सांगतो.
1: सांगा की
0: सांगा. सन 2006 महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विपुला तूर, विपुला व्यवस्थित लिहून घ्या, विपुला या नावाचा वाण संपूर्ण महाराष्ट्रातील लागवडीसाठी प्रसारित केलेला आहे. हा विपुला हा तुरीचा वाण 145 ते 160 दिवसात तयार होणार असून तो सलग त्याचप्रमाणे आंतरपीक पद्धतीसाठी भरघोस उत्पादन देणारा, म्हणजेच जवळजवळ 24 ते 26 क्विंटल इतकं हेक्टरी उत्पादन देणारा असा वाण आहे.
1: म्हणजे चांगलंच मिळतं,
0: चांगलं उत्पादन मिळतं. म्हणजे उपलब्ध असलेल्या सर्व तुरीच्या वाणामध्ये या विपुला या वाणाचं उत्पादन चांगलं मिळतं. त्याचबरोबर विपुला या वाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तो मर आणि वांज या रोगास मध्यम प्रतिकारक आहे, कारण तुरीमध्ये मर हा रोग हा मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचप्रमाणे वांज म्हणजे तुरीच्या शेंगा आहेत, त्या शेंगा दिसतात परंतु त्यामध्ये दाणे भरत नाहीत, हा

0: रोग आहे। तर या दोन रोगांना ही विपुला ही जात मध्यम प्रतिकारक अशा प्रकारची आहे। त्याचबरोबर विपुला हा अधिक उत्पादन देणारा वाण असून त्याचा आपण जरूर वापर करावा। त्या
1: म्हणजे असं की विपुला हा जो वाण आहे यो अत्यंत चांगला आहे आहे का नाही, आणि प्राधान्यानं आम्ही शेतकरी मंडळींनी यो लावला पाहिजे आमच्या शेतामध्ये। आता तुम्ही पुढचं वाण सांगा की मग।
0: त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की विपुला या जातीचं बियाणं आपल्याला कुठं मिळेल
1: सांगा की।
0: विपुला या तुरीच्या वाणाचं बियाणं आपल्याला राहुरीच्या कडधान्य सुधार प्रकल्पाबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गेटवरती असणाऱ्या बियाणे विक्री केंद्रामध्ये मिळू शकेल। त्यासाठी आपण राहुरी विद्यापीठाचे जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधू शकता।
1: पण साहेब आता आमच्याकडे काय त्यांचा यो फोन नंबर नाही तेव्हा मी काय म्हणतो का हे काय जनसंपर्क अधिकारी आहेत का नाही त्यांचा फोन नंबर सांगा की म्हणजे लिहून घेतो आणि लगेच कामाला बी लागतो की फोन करून।
0: बरोबर मी सांगतो आपण लिहून घ्या।
1: सांगा
0: त्यांचा पत्ता पहिल्यांदा सांगतो। माननीय जनसंपर्क अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर
1: हा
0: त्यांचा झाला पत्ता।
1: बर
0: आणि त्यांचा फोन नंबर असा आहे एसटीडी कोड असा आहे पहिल्यांदा
1: 024 26
0: हा एसटीडी कोड आहे आणि त्यांचा फोन नंबर आहे 243 373
1: 243 373।
0: त्याचबरोबर कडधान्य सुधार प्रकल्पाचा पत्ता आणि फोन नंबर या मी आपल्याला सांगतो। त्यांचा पत्ता असा आहे माननीय
1: प्रमुख शास्त्रज्ञ
0: कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर आणि त्यांचा फोन नंबर आहे 233 447
1: 243 447। घेतलं बघा लिहून। पण साहेब आता हे सबंध पत्ता आणि फोन नंबर मी बाईजवर लिहून घेतले होते पण तुरीच्या आणखीन काय अशा जाती आहेत का म्हणजे त्या असतील तर सांगा
0: की। सांगतो की त्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हैदराबादच्या 61 संशोधन केंद्रानं 1986 साली प्रसारित केलेली आयसीपीएल 87 ही 120 ते 130 इतक्या कमी कालावधीत तयार होणारी आणि हेक्टरी 18 ते 20 क्विंटल इतकं उत्पन्न देणारी आणि मर्यादित वाढ असलेली अशी संपूर्ण महाराष्ट्रातील लागवडीसाठी प्रसारित केलेली जात आहे।
1: म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आपण कुठेही जात घेऊ शकतो।
0: हा वाण हा सर्वात लवकर तयार होणारा म्हणून प्रचलित आहे। त्याचप्रमाणे BDN 711 हा वाण मराठवाडा त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेला असून
1: म्हणजे आपल्या सांगली सातारा कोल्हापूर
0: सोलापूर पुणे जिल्ह्यासाठी प्रसारित झालेला असून तर हा BDN 711 हा वाण 150 ते 160 दिवसात तयार होतो। याचबरोबर BSMR 736 आणि BSMR 853 हे 170 ते 180 दिवसात म्हणजे थोडे उशिरा तयार होतात। यांचं उत्पन्नही 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं आहे आणि हेही संपूर्ण महाराष्ट्रातील लागवडीसाठी प्रसारित झालेले चांगले असे तुरीचे
1: म्हणजे जरा येळ लागतोय उत्पादन मिळायला पण उत्पादन चांगलं उत्पादन मिळते।
0: बरं तात्या आणखीन एक वाणाविषयी तुम्हाला सांगतो। 2012 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विपुलासारखाच एक क्रांतिकारी असा तुरीचा वाण संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय पातळीवरतीही म्हणजे देशभरामध्ये लागवडीसाठी योग्य असा तुरीचा वाण प्रसारित केलेला आहे। त्या क्रांतिकारी तुरीच्या वाणाचं नाव आहे राजेश्वरी।
1: म्हणजे साहेब आता हे आणखीन एक नवीन वाण आला म्हणायचं मग साहेब आता या तुरीच्या इतर वाणाबरोबर आता लागलीच या राजेश्वरी जातीबद्दल बी जरा माहिती सांगा की।
0: तात्या राजेश्वरी या वाणाविषयी बहुतेक शेतकऱ्यांना कमी माहिती आहे कारण हा नुकताच प्रसारित झालेला आहे। तर राजेश्वरी हा कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी 2012 साली प्रसारित केलेला वाण आहे। तो 140 ते 150 दिवसात तयार होतो म्हणजे मध्यम कालावधीचा आहे। हा विपुलापेक्षा थोडा लवकर पक्व होतो। याचे दाणे तांबड्या रंगाचे टपोरे असतात आणि विपुलाप्रमाणेच हा मर आणि वांझ रोगाला जवळजवळ संपूर्णपणे प्रतिकारक्षम आहे। विपुला हा मध्यम प्रतिकारक्षम आहे परंतु हा राजेश्वरी हा वाण हा जवळजवळ संपूर्णपणे मर आणि वांझ ह्या रोगाला प्रतिकारक्षम आहे। याचं उत्पन्न हे आजपर्यंत प्रसारित झालेल्या सर्व वाणांपेक्षा जास्त म्हणजे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर इतकं आहे।
1: म्हणजे साहेब हे राजेश्वरीची जात विपुला जाती इतकीच किंवा त्याच्यापेक्षा जरा थोडी सरसच आहे म्हणा की
0: हो।

0: आता साहेब हे झालं तुरीचं, पण आता खरीप हंगामात मूग आणि उडदाचं बी आम्ही पीक पेरतोया. आणि हे बी महत्वाचे कडधान्य आहेतच की?
1: अगदीच महत्वाचे आहेत.
0: म्हणून तर म्हटलं का हे मूग आणि उडीद झटकन म्हणजे साधारण 70-75 दिवसात तयार होते ते. तवा जरा आता मूग आणि उडदाच्या जाती म्हणजे आता सुधारित निघाल्या असतीलच का नाही? मग जरा सांगा किंवा असं त्यांच्याबद्दल बी.
1: तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पांडुदत्या. खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही पिकं गणली जातात. मूग आणि उडीद या पिकांचं वैशिष्ट्य म्हणजे ही 70-75 दिवसात येणारी पिकं असल्यामुळे जिथं कमी पाऊस पडतो, उदाहरणार्थ आपल्या सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्हा आहे, सातारा जिल्ह्याचा काही पूर्व भाग आहे, तर तिथं अगदी थोड्याशा पावसाचा देखील ही पिकं लाभ उठवू शकतात. त्याचप्रमाणे मिश्र पीक पद्धतीसाठीही ही पिकं अत्यंत महत्वाची आहेत. मूग आणि उडदाच्या बाबतीत त्या एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा.
0: सांगा की हा.
1: मूग आणि उडदाची पेरणी ही लवकरात लवकर म्हणजे जूनच्या दुसऱ्या 15 आठवड्यात पूर्ण करावी.
0: बर.
1: कारण पेरणी जसजशी उशिरा होत जाईल त्याप्रमाणे या पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट येत असते.
0: म्हणजे खरीप हंगामात मूग आणि उडदाची लवकरात लवकर पेरणी करायला पाहिजे आहे की नाही? म्हणजे हे आता चांगलं आहे माझ्या ध्यानात आलं, पर मला जरा पहिल्यांदा मुगाची कंची जात पेरू ते सांगा.
1: तुम्ही लिहून घ्या.
0: सांगा की?
1: कारण सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नाही. शेतीमध्ये मी तुम्हाला सांगतो कागद आणि पेन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे,
0: म्हणूनच तर घेऊनच बसलो तुमच्या समोर.
1: तर यामध्ये मुगामध्ये मी पहिल्यांदा सांगतो, मुगामध्ये अनेक वाण उपलब्ध आहेत. यामध्ये 2001 साली प्रसारित झालेले 2 वाण आहेत, त्यामध्ये वैभव हा मूग तुम्हाला माहित असेल, हिरवा मूग वैभव हा शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. तर हा वैभव आणि BPMR 145 हे 2 वाण हे रोग प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारे चांगले असे वाण आहेत. यातील वैभव हा वाण तर अगदी खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे वैभव आणि BPMR 145 हे दोन्हीही वाण भुरी या रोगाला प्रतिकारक आहेत.
0: म्हणजे भुरीला त्याचा प्रतिकार आहे म्हणून.
1: भुरी हा रोग येत
0: नाही.
1: कोपरगाव 1 ही पारंपरिक पद्धतीनं घेतली जाणारी जात आहे, याच्यापेक्षाही हे वैभव आणि BPMR 145 सेवन हे अधिक उत्पादन देणारे आहेत. त्यांचा हेक्टरी जवळजवळ 14-15 क्विंटल इतकं उत्पादन हे वाण देतात. कोपरगाव 1 हा मुगाचा खरतर जुना वाण आहे, पण त्यावरती भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात आजकाल प्रादुर्भाव होतो, त्यामुळे कोपरगाव 1 हा वाण घेण्याचं आपण टाळावं. शिवाय वैभव आणि BPMR 145 हे दोन्ही वाण भुरी रोगास प्रतिकारक्षम असल्याबरोबरच अधिक उत्पादन देतात. त्याचप्रमाणे या वाणांच्या शेंगा लांब असून दाणे हे हिरवे आणि टपोरे आहेत. या दोन्ही जाती संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे या जाती आपल्या भागामध्ये म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये घ्यायला काही हरकत नाही.
0: हरकत नाही साहेब. आता मी लिहून घेतलेलं आहे ते बरोबर आहे का बघा? म्हणजे असं की कोपरगाव 1
1: होय,
0: ही मुगाचा वाण भुरी रोगाला बळी पडतोय आपल्याकडं, त्यामुळं तो लावायचा नाही. मी खाट मारली बघा. आणि हे वैभव आणि काय BPMR 145 हे वाण जे का नाही, हे 2 वाण घेतलं तरी चालते ते, कारण ही भुरी रोगाला प्रतिकारक आहे ती आणि अधिक उत्पादन देणार असल्यामुळं शेतकरी बांधवांनी त्याचीच लागवड करायला पाहिजे. बरोबर आहे ना?
1: अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर या वाणांचं बियाणं नाही उपलब्ध झालं तर आणखीन काही वाण मी सांगतो. यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेले 2 वाण आहेत, PKVAKM4 असा वाण आहे तो, आणि PKV ग्रीन गोल्ड PKV ग्रीन गोल्ड, त्यानंतर BM 2003-2 आणि BM 2002-1 हे चांगल्यापैकी उत्पन्न देणारे मुगाचे आणखीन वाण आहेत.
0: बरं, आता साहेब मुगाच्या वाणाचं समजलं, आता उडदाचे वाण आम्ही कुंचं लावावं ते सांगा.
1: उडदामध्ये काही मोजकेच वाण उपलब्ध आहेत, त्यामध्ये फारस संशोधन झालेलं नाही असं वाटतं. काही वाण आहेत बऱ्यापैकी, पण त्यापैकी 2 वाण असे आहेत की जे अत्यंत उत्कृष्ट म्हणून गणले जातात. जर आपल्याला उडीद घ्यायचं असेल तर या 2 वाणांचंच बियाणं आपण उपलब्ध करून घ्यावं. या दोन्ही वाणांचं बियाणं आपल्याला मिळतं, त्या वाणांची नावं लिहून घ्या. एक आहे TPU-4

0: PPU-4
1: आणि दुसरा आहे PPU-1. हे अत्यंत उत्कृष्ट वाण आहेत. TPU-4 आणि TPU-1 हे वाण हे 70 ते 75 दिवसात तयार होतात. त्यांचे टपोरे काळे दाणे असतात. यापैकी TPU-4 हा वाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी TPU-4 या वाणाची लावावी. या दोन्ही वाणांचं उत्पादन हेक्टरी 10 ते 12 क्विंटल इतकं आहे.
0: साहेब, आता तूर, मूग आणि उडीद या खरीप हंगामातील मुख्य कडधान्याबद्दल समजलं, पण आता याच्या व्यतिरिक्त काय दुसरे पिकं आहेत का? म्हणजे आता आमच्या शेजारचे 4-5 शेतकरी बांधव आहेत का नाही, ते जरा काहीतरी वेगळे पिकं घेत असते ते वारंवार. म्हणजे आता गेल्या वर्षी बघा, एकानं चवळी घेतलं होतं, मटकी घेतलं, असे काय काय कडधान्याची पिकं आहेत का नाही, हे खरीपात लावली तर चालते ती का? आणि ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी अशी शिफारस केलेल्या काही जाती असतील तर ती बी जरा सांगा की.
1: सांगतो पांडवतात्या. चवळीमध्ये एकूण 3 वाण आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेले आहेत. त्यामुळे हे महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेले तिन्ही वाण आपल्या भागातील शेतकऱ्यांनी लावले तरी चालतात. त्यापैकी कोकण सदाबहार 60 ते 65 इतक्या कमी दिवसामध्ये तयार होणार आहे. त्याचबरोबर त्याचं हेक्टरी उत्पादन जे आहे ते 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं आहे. त्यानंतर कोकण सदाबहार सारखाच कोकण सफेद आणि फुले पंढरी असे आणखीन 2 वाण आहेत. ही वाण अत्यंत चांगले आहेत. म्हणजे कोकण सदाबहार, कोकण सफेद आणि फुले पंढरी.
0: फुले पंढरी चवळीचे 3
1: वाण आहेत. हे वाण अत्यंत चांगले असून यापैकी फुले पंढरी आणि कोकण सफेद हे कोकण सदाबहार पेक्षा 8 ते 10 दिवसांनी थोडेसे उशिरा तयार
0: होतात.
1: त्यामुळे उत्पादन ह्या तिन्ही वाणांचं सारखंच आहे. तर वाल किंवा ज्याला राजमा म्हणतो, ज्याला आपण घेवडा म्हणतो, या पिकामध्ये 2 सुधारित जाती आहेत. त्या जातींचं नाव आहे मुठा आणि वरुण. हे दोन्हीही वाण आहेत ते 60 ते 65 दिवसात तयार होतात आणि चांगलं उत्पन्न देऊन जातात.
0: बर,
1: विशेष बाब म्हणजे मुठा आणि वरुण हे दोन्हीही वाण आहेत हे फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यातील लागवडीसाठी प्रसारित केलेले आहेत. पण आणखीन 1-2 पिकं आहेत.
0: सांगा की.
1: मटकी आणि कुळीत.
0: कुळीत,
1: कुळीत म्हणजे ज्याला आपण हुलगा म्हणतो.
0: हुलगा.
1: तर ही पिकं सुद्धा खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकं म्हणून घेता येतात. तर त्याच्या जातींबद्दल मी थोडस आपल्याला सविस्तरपणे सांगतो. मटकीचा MBS-27 हा पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेला वाण आहे. तो 125 ते 130 दिवसात तयार होतो. MBS-27 हा मटकीचा वाण केवडा रोगाला प्रतिकारक्षम असून हेक्टरी त्याचं उत्पादन हे 6 ते 7 क्विंटल इतकं येतं. कुळीत किंवा ज्याला आपण हुलगा म्हणतो, तर कुळीत हे पीक सुद्धा कडधान्य म्हणून घेतलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील लागवडीसाठी कुळीत किंवा हुलग्याच्या सीना आणि मान या 2 जाती प्रसारित झालेल्या आहेत. सीना ही हुलग्याची किंवा कुळीतची जात ही 115 ते 120 दिवसात तयार होणारी असून हेक्टरी 7 ते 8 क्विंटल इतकं उत्पादन देणारी आहे. ही जात पिवळा विषाणू या रोगास प्रतिकारक्षम आहे.
0: सीना
1: 100 ते 105 दिवसात तयार होणारी मान या नावाची कुळीतची दुसरी जात असून तिचं हेक्टरी उत्पादन हे 6 ते 7 क्विंटल इतकं आहे.
0: साहेब, आता खरीप हंगामात लागवड केल्या जाणारी जी काही बहुतेक सगळी पिकं आहेत ती म्हणजे तूर, मूग, उडीद, चवळी, वाल, मटकी आणि कुळीत या समजा पिकांच्या सुधारित जाती आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्य असं तुम्ही अगदी बायजवार माहिती सांगितली बघा. या सगळ्या पिकांच्या जातीची माहिती मी बी आता बायजवार लिहून घेतलेलीच आहे आणि त्याच्या आपल्या शेतामध्ये बी आता हवामान परतवे जरा योग्य ती जात निवडून घेतो आणि यंदाच्या खरीपात म्या बी ही कडधान्यच लावतो बघा साहेब.
1: होय तात्या, आपण स्वतःची कडधान्याची गरज भागवण्याबरोबरच राज्याच्या डाळ उत्पादनाला आपण सगळे शेतकरी बांधव हातभार लावूया. कडधान्याचं राज्याचं उत्पादन आपण वाढवूया. त्याचबरोबर कडधान्याच्या मुळावर नत्राच्या गाठी असतात. जमिनीतील जीवाणू हे हवेतील नत्र स्थिर करून या गाठीत साठवतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. याचाही फायदा कडधान्याची लागवड करून आपण सर्व शेतकऱ्यांनी करून घेऊया.
0: साहेब, तुम्ही अगदी सोन्यासारखी माहिती सांगितलं सभा. म्हणजे आता तुम्ही सांगितलंय सर्व, मी अगदी तसंच करतो.
1: बरं,
0: आणि काय जर अडचण काय शंका आली की लागलीच तुमच्याकडे येतो किंवा तुम्हाला फोन बी करतो. आणि आता जरा येळ झालेला आहे, येऊ का मग आता? राम राम.
1: राम राम. राम राम.

प्राध्यापक डॉक्टर कुमार गुरव आणि महेश इनामदार यांचा संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर गायक अच्युत ठाकूर आणि सहकारी यांनी गायलेलं लोकगीत आता आपण ऐकणार आहोत.

रात्रीचे 8 वाजले. एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझी मुलगी या चित्रपटातील हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं इलाही जमादार यांचं गीत. या गीताला आवाज दिलाय वैशाली माडे यांनी. ऐकूयात माझी मुलगी या चित्रपटातील हे गीत.

0: माझी मुलगी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोते हो, एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या

0: जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.
1: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योगमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मलकुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन, यंत्रसामुग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
2: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड़ रुपीज का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स है जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39,00,000 करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
1: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वेमार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग, पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
3: की 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
1: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण

0: करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 मॅक्स 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये आकाशवाणी है. अब प्रस्तुत है महाप्रभु जगन्नाथ जी धाम ओडिशा के पावन क्षेत्र पुरी में कल यानी गुरुवार 16 जुलाई 2026 को आयोजित होने वाली रथ यात्रा पर पूर्वावलोकन.
2: करोड़ों लोगों की आस्था और विश्वास का जीवंत स्वरूप एक अनुपम महापर्व है पूरी की विश्व विख्यात रथ यात्रा. प्रतिवर्ष आषाढ़ मास के शुक्ल पक्ष की द्वितीया तिथि को उड़ीसा के समुद्र तट पर बसे पवित्र नगर पुरी में श्रद्धा का ऐसा महासागर उमड़ पड़ता है जिसकी भव्यता शब्दों में व्यक्त करना कठिन है. वर्ष भर भगवान मंदिर के गर्भगृह में भक्तों को दर्शन देते हैं, परंतु वर्ष में एक बार स्वयं भगवान अपने भक्तों के बीच आने के लिए आतुर होते हैं. यही है भगवान और भक्त के मिलन.

0: चांगला त्यामुळे नवांगुळ मास्तरीची माझी दोस्ती झाली.
1: अण्णा, आपण बालपणच्या शाळेतल्या आठवणी सांगितल्या, पण स्वातंत्र्य चळवळीत ओढलं जाण्यासाठी तुम्हाला कोणी प्रेरणा दिली, त्या पाठीमाग कोण होत?
0: हेच नवांगुळ मास्तर. हे नवांगुळ मास्तर हे ते आणि आम्ही एकत्र असं जिव्हाळ्यानं खूप AICC अधिवेशनाला पुढं गांधी नेहरू तिथे येणार म्हणून आम्ही गांधी नेहरूंना बघायचं अशा उद्देशानं गेलो मुंबई. झालं तिथंच म्हणजे मी नंतर नाना पाटलांच्या ह्याच्यात वगैरे सामीलच झालो ना.
1: अण्णा, मुंबईतल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी तुम्ही गेलेला होतात, तिथं नेमकं काय झालं होतं?
0: तिथं गेल्यानंतर तिथले व्यवस्थापक सांगायला लागले की म्हणजे पीठ पीठ म्हणजे बसायचा चार्ज, खाली जमिनीवर बसायचा चार्ज फक्त 10 रुपये आहे, पण म्हणले तिकीटं संपलीत. मग आमच्या बरोबरचे सारे दोस्त हे जे 4-5 होते ना ते म्हणाले चला मुंबई बघायला जाऊया. तर मी म्हणलो मी काही मुंबई बघायला आलो नाही, मी गांधी नेहरूला पाहायला. आणि मग त्याप्रमाणे मग
1: तिथं प्रवेश कसा काय मिळवला? प्रवेश मिळवणं तर अवघड होत.
0: पूर्वी आम्हाला प्रॅक्टिस होत म्हणजे गावात सर्कस आली. मी तिचे भोवतीची कमान सारे ते फिरून बघायचं आणि कुठून प्रवेश घेता येईल त्याप्रमाणे मुंबईला केलं. तर एक आंब्याचं झाड होतं बाहेर त्या काठावरच असं एवढी उंच होत. मग ते एवढ्या उंचीवरनं उडी टाकली आत गेलो. आत एक स्वयंसेविका होती म्हणजे मी स्वयंसेविका म्हणून कशावरनं ओळखलो, पांढरं खादीचं पातळ आणि निळा काठ ती उभा होती. म्हणजे राजाराम हायस्कूलचे हेडमास्तर आमचे त्यांची सक्ती होती खादीचं वापरलं पाहिजे. आणि मग माझ्या अंगावर खादी ड्रेस होता. तो तसा त्या मुलीलाही वाटलं असेल हा कोणतरी काँग्रेस कार्यकर्ता आहे की तिनं मला काहीही प्रश्न विचारला नाही. मी आत तिच्या पुढनं गेलो आणि आत गेलो. ती मुंबईचा तेवढा सका पाटील हा राजा होता, मुंबईचा राजा होता. त्यांना सांगितलं असेल या अधिवेशनाचा खर्च हा इथल्या इथंच भागला पाहिजे असं काहीतरी सांगितलं जाऊ. म्हणजे मला माहिती होतं असं नाही, पण त्यावरून धोरण एकूण कडक होतं आणि तिकीटं खूप कपली होती. बहुतेक मुंबईतल्या लोकांनी तिकीटं घेतली होती. तर पुढल्या खुर्च्या मात्र तिकीट घेणं एवढं काम आहे. तिकीट तेवढं घेतलं असेल चला गेले, पैसेच तेवढे गेले म्हणणार काय, 25 रुपये असेल 50 रुपये असतील. तर पुढल्या खुर्च्या ह्या साऱ्या रिकाम्या होत्या. आणि मग काही मी जी गेलो त्या स्वयंसेविकेच्या जवळून ते पुढल्या रिकाम्या खुर्च्या आणि समोर गेलो तर ते रुबाबात बसलो मी काय गांधी नेहरूला बघत रुबाबात बसलो.
1: या अधिवेशनात तुम्ही महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंना पाहिलं, त्यांच्या भाषणातून काही प्रेरणा घेतली का? काय सांगितलं त्यांनी?
0: तिथं गांधींनी सांगितलं आमचा देश सोडून चाल तेव्हा ब्रिटिशांना सांगितलं आणि जनतेला सांगितलं की करा किंवा मरा, काही करा करा किंवा मरा हा संदेश आम्ही ठरवलं इकडं करायचं. ब्रिटिश हत्याराशिवाय जाणार नाहीत म्हणून गोव्याला गेलो, तिकडून हत्यारं आणली, इकडली जेवढी काढता येतील तेवढी काढली असं.
1: अण्णा, तुम्ही शेनोलीमध्ये पे ट्रेन लुटली होती.
0: इथं शेनोली जवळ ती काय द्यानू चौकीवाले म्हणून जे आमच्याकडे होते तुम्हाला साऱ्याला माहिती आहे द्यान चौकीवाले कुस्तीगीर, त्यांचा भाऊ चौकीवर होता बरं का, चौकीवरच नोकरीला होता. तर त्यानं बातमी सांगितली की दर महिन्याच्या 7 तारखेला आमचे लोक येतात रेल्वेचे लोक आणि मिरजे म्हणून अशी रेल्वे आणली. तिथं शेणोलीवर थांबली की तिथून कोण कोण नोकर आहेत ते

0: जी सर्वांची आमची पगार दर महिन्याच्या 7 तारखेला, म्हणून आम्ही 1 महिन्याची 7 तारीख तिसरी, परंतु काय त्यात पैसे जास्त मिळाले नाहीत, 30-35 हजार काहीतरी मला.
1: अण्णा, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तुमच्या जीवावर बेतणारे काही प्रसंग आले, त्यातून तुम्ही कसे काय सही सलामत सुटलात, काय युक्ती केलीत त्यासाठी?
0: आयतवड्याच्या एका ग्रहस्थानी भीमराव गायकवाड त्यांचं नाव, त्यांनी काय मला सांगितलं होतं, ते म्हणले इकडं जर काही पाठलाग वगैरे झाला तर एक योग्य मार्ग म्हणले. काय मार्ग? तर धाव जी असते ना, विहिरीवर धाव असते, धाव म्हणजे वर, तर त्याच्या साईडनं असं दगड वगैरे काढून असं उकरून त्यांनीच त्यांचं लोक त्याच्यात, आणि त्यांनी आम्हाला दाखवते आणि त्यांनी आम्ही मिळून ते खोललं आणि असा 8-9 लोक आत बसतील बंदुका घेऊन असं ते होतं असं विहिरीतच दिसत. मग तो आला बरं का, गिलबर्ट जो पाठीमागं लागला होता तो आला, तो विहिरीच्या वरनं फिरला, काही नाही, पाणी हल्लं नाही, काही कुठं नाही, कुठं गेला माणूस? माणूस तिथंच पायाखाली त्याच्या.
1: अण्णा, तुमची धुळ्याच्या खजिन्याची लूट खूपच गाजली, ब्रिटिश सरकारही खूपच चिडलं होतं म्हणे.
0: ते ब्रिटिश जे चिडले असतील, ते पहिलं कारण खजिना लुटण्याचं, आणि म्हणून चिडले असतील, पण ते आम्हाला फार सोपं होतं. आमचे जे नाना पाटील शक्यतो जे असायचे ते चरखा संघाचे जे लोक असतील ना, त्यांच्या तिथंच असायचे, आणि आम्हाला त्यातून चरखा संघातल्या लोकांचे संबंध चांगले व्यापक. ते एक जण म्हणायला, तुम्ही म्हणताय इकडं 35 हजार वगैरे हे अतिशय कमी पैसे मिळाले, चला ना खानदेशात, अहो तिकडं काय खजिनीच आहे. मग म्हणलं आम्ही आलो खानदेशात आलो, आणि मग खानदेशात त्यांनीच आम्हाला सारं मार्गदर्शन केलं, आणि सर्व्हिसच्या गाडीतनं खजिना कसा निघालेला, मोटारीतून आणि सर्व्हिसच्या गाडीत त्या पेट्या भरलेल्या ठेवणं, असं त्यात कुणालाही बसायला प्रवेश, तो ड्रायव्हर वगैरे 4 पैसे ज्यादा मिळतील म्हणून ते आम्हाला घेतलं त्यानं, आणि तेवढं झालं पुढं.
1: स्वातंत्र्य लढ्यात तुमच्याबरोबर असलेल्या क्रांतिकारकांची तुम्ही जिवंत स्मारक उभं केलीत.
0: हुतात्मा कृष्णायन माझ्या चळवळ नानक सिंग अनकिल मनसा सिंग ह्या दोन मिलिटरीतल्या लोकांना दिल्लीहून आणलं होतं. मनसा सिंग त्याला आम्ही घरपोच केला आणि नानक सिंगकडे ठार. हुतात्मा किशन अहिर इथं वाळव्याला त्यांच्याच नावाचं हायस्कूल आहे, कारखानाही त्यांचंच नाव हुतात्मा किशन अहिर. तिकडे हुतात्मा मनसा सिंगच्या नानक सिंगच्या नावानं हायस्कूल आणि किशनायनांच्या नावानं वसतिगृह, असं सोनावड्याला, सोनावड्याला आहे हायस्कूलही आहे हुतात्मा नानक सिंग हायस्कूल आणि वसतिगृह आहे हुतात्मा किशनायन वसतिगृह. तर ते दोन्ही फ्रीच असे, त्याच धर्तेवर इथंही फ्री आहे मुलांचं मुलींचं वगैरे असं. आणि अचानक असा जर माणूस कोण अनोळखी जर गेला तर तिथं त्याच्याकडून जेवणाचे 2 रुपये घेतले जातात, जेवणाचे विकून तिराईत माणूस विद्यार्थी नाही, विद्यार्थ्यांना रेग्युलर फ्री.
1: अण्णा, स्वातंत्र्याचं तुमचं स्वप्न पूर्ण झालं का? आजच्या स्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं?
0: काय आजचं हे जे स्वातंत्र्य आहे याला स्वातंत्र्य वाटतच नाही, काहीच नाही.

मध्यमवारी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तर श्रोतेहो, बहीण भावाचं नातं हे फार वेगळं आणि एक नाजूक धाग्यात बांधलेलं असतं. हे नातं जोडण्यासाठी रक्ताची नाती असावीच असं काही नाहीये. श्रोतेहो, जेव्हा कर्तव्य पार पाडायची वेळ येते ना, तेव्हाच ही खरी नाती ओळखली जातात. असंच काहीसं हे गीत आहे. या गीताच्या माध्यमातून फक्त रक्ताचीच नाही तर मानलेली बहीण देखील तितकीच महत्वाची असते असाच काहीसा भावार्थ निघतो. तर हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटातील प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे गीत आहे. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आणि या गीताला आवाज दिलाय आशा भोसले यांनी. ऐकूयात श्यामची आई या चित्रपटातील हे गीत.

दर्शवते हो. खरंच हे गीत ऐकल्यावर आपल्या सर्वांनाच कळलं असेल किंवा पटलं असेल, तर रक्ताचीच बहीण नाही तर इतरही बहिणी ज्या मानलेल्या असतात त्या देखील तितकंच आपल्यावर प्रेम करत असतात आणि आपलंही तितकंच कर्तव्य महत्वाचं असतं. तर श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अमर भूपाळी या चित्रपटातील होनाजी बाळा यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी. तर ऐकूयात पंडितराव नगरकर आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत.

पंडितराव नगरकर, आशा भोसले आणि सहकर यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, जेव्हा एखादं कुटुंब

असतं. मग ते लहान असो की मोठा असो, घर लहान असो की मोठा असो, त्यामध्ये प्रेम भावना असणं महत्त्वाचं असतं. नुसत्या नकोत त्या चार भिंती, त्यात असावा प्रेमाचा ओलावा, तरच या भिंती अगदी कणखर होत असतात. होय ना श्रोते, असंच हे गीत आहे सुखाची सावली या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातील या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

आशा भोसले तलत महमूद यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मोलकरीण या चित्रपटातील. श्रोते हो, संसार हा फार महत्वाचा असतो. या संसारामध्ये दोन जीव फक्त एकत्र येत नसतात, तर दोन कुटुंबांचे एकत्र येणं असतं. यामध्ये दोन वेगवेगळे विचार एकत्र येतात, तेव्हा या विचारांमध्ये प्रेम असतं, तितकाच फरकही असतो आणि कधी कधी खटकेही उडत असतात. पण श्रोते हो, संसारामध्ये ज्या गोष्टींनी तणाव निर्माण होईल या सर्व गोष्टी विसरून पुढं जायचं असतं, प्रेमाची सांगड घालायची असते आणि हा संसार असाच फुलवायचा असतो. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आपली माणसं या चित्रपटातील सुंदर असं गीत. तर श्रोते हो, हे गीत आहे शांता शेळके यांचं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केले. ऐकूयात उषा मंगेशकर, महेंद्र कपूर यांच्या आवाजातील आपली माणसं या चित्रपटातील हे गीत.

तर श्रोते हो, या सावलीच्या खेळामध्ये अर्थात चांदण्यांच्या आणि चंद्राच्या खेळात कधीच कोण लपलेलं नाही. चंद्राला कधी आपण प्रेमाची साक्ष म्हणून पाहतो तर कधी ग्रहण लागल्यानंतर याच चंद्राला पाहायचंही टाळतो. असाच काहीसा हा निसर्गाचा खेळ आणि आपल्या प्रेमाचाही खेळ. तर श्रोते हो, चांदण्यांचा आणि चंद्राचा हा खेळ सदैव चालत राहणार आहे. वळणार आहोत पुढील गीताकडे आणि हे गीत आहे हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. तर श्रोते हो, कार्यक्रमातील आता शेवटचं गीत गीत आहे मधुचंद्र या चित्रपटातील तुफान अतिशय हटके असं हे गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गदी माडगुळकर यांचं. ऐकूयात एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

सोबतच मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे, पत्र पाठवण्यासाठी सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, पत्र लिहायला वेळ नसेल तर तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikashwani@gmail.com. बराय तर श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 10:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सिंग बंधू यांच्या स्वरात यांनी गायलेला राग मारुबिहाग.

सिंग बंधू यांनी गायलेला राग मारुबिहाग आत्ताच आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयी प्राध्यापिका हिना नदाफ यांची मुलाखत प्रसारित होईल.

उद्या सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 उद्योग जगत या कार्यक्रमात भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र सांगली प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होईल. श्रोतेह उद्या रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राशिद खान यांचं शास्त्रीय गायन राग हमीर आपण ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:00 दिल्ली केंद्रावरून प्रथम हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.